0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज मंगळवार, आषाढ कृष्ण षष्ठी अर्थात 4 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र। कोल्हापूर इथले दत्त संप्रदायातले श्री बालमुकुंद बालावधूत यांची आज पुण्यतिथी आहे। कावळवाडी तालुका करमाळा इथे आज श्री मरीमाता यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचं मुख्य सार अथवा समर्थ संप्रदायाचं मुख्य लक्षण समर्थांनी दासबोध ग्रंथात सांगितलं आहे। ते म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी। हरिकथा निरूपण नेमस्थपणे राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे। समर्थांच्या शिकवणीतलं पहिलं सार म्हणजे हरिकथा निरूपण। हरिकथा म्हणजे सगुण भजन अथवा उपासना, आणि दुसरं निरूपण म्हणजे अद्वैताचं विवरण। यातली हरिकथा ही समाजाला परमेश्वराची भक्ती करायला लावून त्याला नीतिमान आणि स्वधर्मपरायण बनवते, तर निरूपण हे जीवशिवांचं ऐक्य घडवून मनुष्याला मोक्षाचा लाभ करून देतं। मोक्ष मुक्ती हेच मानवी प्राण्याचं अंतिम साध्य आहे असं समर्थांचं मत असून खुद्द त्यांचं स्वतःचंही तेच ध्येय आहे। संसार हा सर्व मायेचा पसारा असून तो खोटा आहे। माया ही सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहे, त्यामुळे ती तापत्रयाला कारण आहे। परंतु मनुष्य प्राणी जन्माला आला की तो या 3 गुणातीत मायेच्या पाशात सापडल्या वाचून राहत नाही। या मायापाशातून सुटून मुक्त स्थितीला जाऊन पोहोचणं यालाच समर्थ परमार्थ म्हणतात। तो परमार्थ कसा साधावा हा अध्यात्मज्ञानाचा विषय आहे। आपल्याकडच्या वेदांत ग्रंथात त्या संबंधांनी यथास्थित विवरण केलेलं आहे। मोक्ष साधनासाठी समर्थांनी मानव समाजाच्या 4 अवस्था कल्पिलेल्या आहेत। पहिली बद्ध अवस्था, दुसरी मुमुक्षू, तिसरी साधक आणि चौथी सिद्ध अवस्था। मोक्ष साधन हे प्रत्येक मनुष्याला शक्य आहे असं वेदांत्यांप्रमाणेच समर्थांचंही मत आहे। परंतु सिद्धाची अवस्था प्राप्त झाल्याखेरीज कोणालाही मोक्ष मिळवता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। समर्थांच्या दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय हाच आहे, आणि त्याकरताच त्यांनी हरिकथा निरूपण हे आपल्या शिकवणीचं आणि संप्रदायाचं मुख्य अंग मानलं।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 ऑगस्ट. वासनेला कसं जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून ज्ञान सार्थकही लागलं असं होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आलं त्यालाच पोथी खरी कळली असं म्हणावं. पोथीत सांगितलेलं ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग. म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान जरी नसलं तरी त्याला मिळवायचं काहीच उरत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असं नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालवणं सोपं असतं. सद्गुरूला शरण जा म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचं तरी आपलं घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं तसं कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं होणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपलं मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येतं. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावं. आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात, त्याचप्रमाणे आपलं चित्त कुठे गुंतलं आहे हे आपण पाहावं. तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणं वेडेपणाचं आहे हे ध्यानात ठेवावं. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपलं कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे, श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे शाहीर साबळे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार 6:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात एक ब्राह्मण राहत होता। आयुष्यभर त्याने शिवलिंगाची पूजा केली। पहाटे उठायचा, स्नान करून पूजेला बसायचा, सूर्य कासराभर वर येईपर्यंत त्याची पूजा चालायची। मग तो गावातल्या शिवमंदिरात जायचा, तिथला तो पुजारी होता। सायंकाळपर्यंत तिथे तो पूजा सांगायचा, रात्र पडल्यावर घरी यायचा, पुन्हा स्नान करायचा आणि घरातल्या पूजेला बसायचा। स्वामींच्या लक्षात ब्राह्मणाचा हा खोळेपणा आला होता। एकदा स्वामी पहाटेच ब्राह्मणाच्या घरी गेले। प्रत्यक्ष भगवंत घरी आला असूनही त्यांचं स्वागत करायच्या ऐवजी तो ब्राह्मण पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न झाला। थोड्या वेळ गेल्यावर स्वामींनी काय केलं तर अपूर्व तेज निर्माण केलं। प्रचंड प्रकाश खोलीभर दाटून आला। ब्राह्मणाचे डोळे दिपले, त्याने समोर पाहिलं, स्वामी उभे होते आणि त्यांच्या सर्वांगातून तेज फाकत होतं। स्वामींच्या हातात त्रिशूळ होता, कमरेला हरणाचं कातडं होतं, पायात खडावा होत्या, कपाळावर भस्म होतं आणि अचानकपणे स्वामींच्या मस्तकावरून गंगेचा प्रवाह वाहू लागला। ब्राह्मणाला स्वामींचं भगवंत अस्तित्व जाणवलं। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची जणू स्वामींनी सांगता केली होती। स्वामींनी ब्राह्मणाला उठवलं, म्हणाले, अरे तुझं सगळं आयुष्य पार्थिव लिंगाची पूजा करण्यात गेलं, आयुष्याचे फार थोडे दिवस आता शिल्लक राहिले, आता तरी नामात गर्क राहण्याचा प्रयत्न कर। प्रतिमांची पूजा किती दिवस करायची ह्याला मर्यादा असतात, पाषाणाची पूजा करण्यापेक्षा गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे, सद्गुरु तुझी प्रत्यक्ष भगवंताशी गाठ घालून देईल, हे काम पाषाणाला कधीच करता येणार नाही। स्वामींचं हे बोलणं ऐकून ब्राह्मणाचे डोळे उघडले। स्वामींनी तर त्याला सांब शिवाचं दर्शनच घडवलं होतं। त्या अपूर्व क्षणापासून ब्राह्मणाने पाषाणाची पूजा बंद केली आणि तो स्वामींच्या सेवेला लागला। तो नित्य स्वामींचीच मनपूर्वक पूजा करू लागला। स्वामी ब्राह्मणावर प्रसन्न झाले। स्वामींनी म्हटल्याप्रमाणे काही दिवसांनी मृत्यूची गडद सावली त्याच्या भोवती घिरट्या घालू लागली। तेव्हा स्वामींनी त्याला जवळ बोलावलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला। मृत्यूच्या क्षणी स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या डोळ्यावर आपला उजवा हात ठेवला। त्या क्षणी ब्राह्मणाला शिवस्पर्श झाल्याचं जाणवलं आणि त्याने स्वामींपुढे हात जोडले। स्वामींनी ब्राह्मणाला मोक्षाच्या दरवाजाशी आणून ठेवलं होतं। त्या क्षणी स्वामींचं नाव घेत तो अनंतात विलीन झाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सतत नाम घेत राहिलं की मन आणि चित्त शुद्ध होत जातं, मनातले सर्व प्रकारची वासना आपोआप शांत होत जाते, षड्रिपूंच्या विळख्यात अडकलेलं मन मोकळं होतं, आनंदाला नवे गरुड पंख फुटतात। एक लक्षात ठेवा, ह्या नामाच्या आनंद आभाळात आपण उंच उडायला लागलो की उच्च आध्यात्मिक अनुभवाचं अवकाश आपल्या कवेत येतं। हे सारं एक नाम करतं, म्हणून सदैव नामात राहा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्रा

नाथाई म्हटले देहे पंच विषय प्रमाण पाचची परी अति दारुण ब्रह्माजीक नाडले जाण इतरांचा कोण पडी पाडू मोठमोठे ऋषी मुनी कुठल्या तरी विषयामध्ये अडकले आणि त्या एका विषयाने त्यांची वाट लागली अशा कथा आपण पाहतो. विषयाचे जे गोडपण ते विखाहुनी दारुण विषय एकदा आणि मरण पुन्हा पुन्हा मरण विषयांचे पुढती जन्म पुढती मरण हे विषयास्तव घडे जाण संसाराचे सबळपण विषयाधीन उद्धवा. सगळ्या संतांनी विषयांचे धोके सांगितलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की विषयाचं चिंतन करणं आणि विषयांचं सेवन करणं म्हणजे सापाशी आणि वाघाशी मैत्री करणं आहे. ती प्रकाश बाबा म्हणताना परवडेल आपल्याला परवडणार नाही. अपवाद असतात ते गोष्टी पण सरसकट ते आपल्याला जमणार नाही. म्हणून विषयाचे दोष सांगताना शंकराचार्य म्हणतात की माणसाला दोषदृष्टी नसावी पण विषयाबद्दल दोषदृष्टी ठेवायला काही हरकत नाही. कारण विषयाचं कसं आहे अनित्य आहे. तो विषय आपल्याला प्राप्त होईलच याची कुठल्याही प्रकारची खात्री नसते. रावणाला खूप सिद्धीची अपेक्षा होती शेवटपर्यंत त्याला सीता मिळवू शकली नाही. अगदी अलीकडच्या काळात सलमान खानला ऐश्वर्यरावची अपेक्षा होती पण ते रत्न त्याला मिळू शकणार नव्हतं. त्याचा योग वेगळ्या ठिकाणी होता. किती धडपड त्याने केली त्याने अजून लग्न केलं नाही त्या मनस्तापामुळे त्याच्या मानसिकतेमुळे. आपल्याला जो विषय हवा आहे तो विषय गॅरंटेडली आपल्याला मिळाल्याची खात्री काय. किती लोकांची यादी होती पंतप्रधान पदासाठी एप्रिल महिन्यात. कुठे गेले सगळे लोक. हा पंतप्रधान होईल तो पंतप्रधान होईल. मुलांसिंग सुद्धा बाशिंग बांधलं होतं मी पंतप्रधान होणार म्हणून. प्रत्येक विषय कोणाला नको आहे आणि विषयासाठी नुसतीच स्पर्धा चालली आहे पण तो विषय नित्य आहे का. तुम्हाला तो खात्रीने मिळणार आहे का. आणि विषय मिळाल्यानंतर शांती आणि समाधान आहे का. अतृप्ती शंकराचार्यांनी म्हटले कितीही विषय मिळाला तरी तृप्ती नाहीच आहे. भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे कितीही तूप घातलं तरी अग्नी शांत होत नाही तो भडकतच राहतो त्याप्रमाणे कितीही विषयाचं सेवन केलं तरी तृप्ती होत नाही. पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा विषय भोगत राहावेसे वाटतात. फलमिथ्यत्व हे शंकराचार्यांनी विषयाचा दोष सांगितलेला आहे की आपण विषयाचं सेवन करतो त्याचं फळ मिळतं पण ते फळ खरंच असतं का. त्याला फळ म्हणायचं का. दुपारी जेवण केलं रात्री पुन्हा भूक लागली मग दुपारी जेवण केल्यानंतर पोट भरलं हे फळ खरं आहे का. मध्ये पुन्हा काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं सकाळी पुन्हा नाश्ता करावं असं वाटतं. मग जेवण केल्याने पोट भरतं हे खरं आहे का. फलमिथ्यत्व तेवढ्या पुरतं ते बरं वाटतं तेवढ्यापुरता समाधान झाल्याचा आभास निर्माण होतो आणि पुन्हा ती गोष्ट करायची वाटते. म्हणून त्याला शब्द वापरलेला आहे परिणाम दुःख. मग त्याची सवयच लागून जाते आणि सवय लागली की त्याचे परिणामही दुःख भोगायला लागत. परिणाम दुःखाचा आणखी असा अर्थ होतो की खूप आवडला पदार्थ म्हणून तो जास्त प्रमाणात खाल्ला पण लगेच दुसऱ्याशी त्याचा त्रास झाला त्याचं पचन झालं नाही म्हणजे परिणाम दुःख. तापदुःख सांगितलंय शंकराचार्य म्हणतात विषय सेवनाचा आणखी एक दोष म्हणजे तापदुःख. तापदुःख मोठं विलक्षण वर्णन आहे त्याचं की जो विषय मला मिळालेला आहे त्याने मी तृप्त असावं की नाही. तो विषय मला मिळाला पण त्याहून चांगला विषय दुसऱ्याला मिळाला. आता याच्यावर औषध काय सांगा.
मी खूप चांगली गाडी घेतली, 15-16 लाखाची गाडी आली घरामध्ये, त्याच्या मी आनंदात होतो. तेवढ्याच आमच्या शेजारच्याने 40 लाखाची गाडी घेतली, संपलं 15 लाखाच्या गाडीचा आनंद संपला. आता पुन्हा एखादा घोटाळा करून पैसे जमवून 40 लाखाची गाडी घेतल्याशिवाय किंवा 50 लाखाची गाडी घेतल्याशिवाय आता चित्ताला शांतता नाही. केव्हा शांतता मिळणार आहे? ती जाहिरात असते, ये दिल मांगे मोर, केव्हा तृप्ती होणार आहे? मोबाईलची जाहिरात असते, एक सेमन नाही भरता, एका मोबाईलने भागतले, दोन पाहिजेत, मग दोनांमध्ये दोन दोन नंबर, चार नंबर पाहिजेत. जितकं तुमच्या कार्डवरती जास्त मोबाईल नंबर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस आहे वेगवेगळ्या ऑफिस आहेत, ब्रँच आहेत, तेवढं महत्व जास्त असतं. केव्हा थांबणार आहे, कुठे थांबणार आहे? म्हणजे पुन्हा तापदुःख सुरू होतं, पुन्हा देशकाल परिच्छिन्न आहे. विषय एखादा विषय एखाद्या देशात चांगला आहे तो दुसऱ्या देशात तसा लागू होत नाही. एखाद्या परिस्थितीत तो अनुकूल असतो, दुसऱ्या परिस्थितीत तो प्रतिकूल असतो. हिवाळ्यामध्ये स्वेटर अनुकूल आहे, उन्हाळ्यात स्वेटर घातला तर, पावसाळ्यात छत्री रेनकोट अनुकूल आहे, हिवाळ्यात छत्री आणि रेनकोट घेऊन आलात तर. म्हणजे कुठलाही पदार्थ जेव्हा आपण विषयाचा करतो तेव्हा त्याच देशकाल परिच्छिन्न महत्व कमी जास्त होत जातं, बदलत राहत. म्हणून विषयाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही आणि अशांतीच फळ हे विषयाला निश्चित आहे. म्हणून भगवंताने गीतेत म्हटलंय, त्यागात शांती निरंतरम. एवढा तुम्ही विषयात त्याग कराल तेवढी तुम्हाला शांती. अतिविषयी सर्वदा धैन्यवान समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून मना कल्पना ते नको विषयांची, मना कल्पना ते नको विषयाची, याचा अर्थ संगत त्यागात. चिंतनच करू नको. मुले कुठे राहा, सुरुवात कुठून आहे? चिंतनापासून आहे. चिंतनाच्या लेवलला ते कंट्रोलमध्ये आण, म्हणजे मग पुढे ते आणखी वाढणार नाही, पसरणार नाही. म्हणून विषयाचा त्याग गृहस्थाश्रमी माणसाला आणि संन्याशाला सुद्धा. देह धारणेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या विषय सेवन करायला लागेल. देह धारणेसाठी जे विषय आवश्यक आहेत त्याचे पुन्हा इकॉनॉमिकनुसार नेसेसिटीज, कम्फर्ट आणि लक्झरीज हे प्रकार नक्की पाहायला लागतील. की आपल्याकडे ती वस्तू आहे ती आपण नेसेसिटी म्हणून ठेवली आहे का लक्झरी म्हणून ठेवलेली आहे? खरंच त्याची आपल्याला गरज आहे का स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या ज्या कल्पना बदलत गेलेल्या आहेत त्याबरोबर आपण वाहत चाललेलो आहोत? जेवढा विषयांचा पसारा वाढत राहील तेवढं माणसाचं मन ईश्वरापासून दूर जाईल. जितके कमी विषय असतील, जितकी कमी तृष्णा असेल, तेवढं त्याचं मन शांत आणि स्थिर होईल आणि भगवंताचं चिंतन करू शकेल. म्हणून नारदांनी विषय त्याग आणि संगत त्याग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या साधनेबद्दल पहिल्यांदा सांगितलेल्या आहेत. आता जे मन विषय चिंतन करत आहे, जी इंद्रिय

व्यावृत आहे. अव्यावृत याचा अर्थ एकदा मन तिथं बसलं की तिथून मन परत जायला तयार होत नाही. आता कुठे धावे मन तुझे चरण देखील या. गोविंद गोविंद मना लागले या छंद. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नयन गुढी तुकाराम महाराज म्हणतात. एकदा मनाला त्या गोष्टीची आवड निर्माण झाली की मन अनन्यपणे त्या भक्तीमध्ये अडकून राहत. मग अखंड भगवंताचं स्मरण हा भगवंताबद्दलचं ते परमप्रेम निर्माण होण्याचं एक साधन सांगितलेलं आहे. गोंदळकर महाराज म्हणतात प्रेमाचं रहस्य काय आहे, सहवासाने प्रेम निर्माण होतं. तीन चार वर्ष दुबईत राहिला की तीन चार वर्षाच्या सहवासाने आपण आता दुबईतच स्थायिक व्हावं असं वाटायला लागतं. कशातन प्रेम निर्माण झालं, सहवासातनं. सहवासातनं माणसाला प्रेम वाढत राहतं. मग सतत नामाचा सहवास घडला तर, सतत भगवंताच्या कथेचा सहवास घडला तर त्याच्याबद्दलचं चिंतन सुरू होईल, त्याच्याबद्दलचं अनुसंधान सुरू होईल. म्हणून अव्यावृत भजनात अखंड भजन सगळ्या संतांनी नामस्मरणाबद्दल सर्व काळ सर्वदा निरंतर असे शब्द वापरलेले आहेत. समर्थांतात प्रातःकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. किंवा नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. किंवा तुकाराम महाराज म्हणतात आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंभो. ते समाधान म्हटले खाता जेविता धंदा करता नाम विसरोची नाहीये. सतत त्याचं स्मरण. म्हणून तर तद्विस्मरण आहे, परमव्याकुलता म्हटलेला आहे नारदांनी. मग सतत त्याच अखंड भजन. म्हणून सर्व काळ सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा सर्व काळ सर्वत्र निरंतर असे शब्द वापरून अव्यावृत भजनाच लक्षण किंवा साधन वेगवेगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रुकुमाईचे पती सोयरिया. म्हणजे सदा सतत माझ्या डोळ्यासमोर तूच असला पाहिजे. तेच मागणं समर्थ म्हणतात तुझे रूपडे लोचनी म्या पावे तुझे गुण गाता मनासी राहावे को आवडी भक्ती पंथे चिदाता रघुनायका मागणे हेची आता. नाथांनी भागवतामध्ये आपल्या 11 च्या 11 इंद्रियांद्वारे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि मन हे किंवा अंतःकरण हे 11वे इंद्रिय या 11 च्या 11 इंद्रियांद्वारे कशी भगवंताची भक्ती करावी त्याचं वर्णन केलेलं आहे अव्यावृत भजनात. अव्यावृत भजनात याचा अर्थ आपलं प्रत्येक इंद्रिय तदानुकूल असलं पाहिजे. नाहीतर डोळ्यांना टीव्ही पाहायची इच्छा आहे आणि पायाला पंढरपूरला जायची इच्छा आहे. आतल्याच संघर्ष सुरू झाला. डोळे म्हणतात की आपण पंढरपूरला, पाय म्हणतात पंढरपूरला जाऊयात. आले आता आषाढी एकादशी, डोळे म्हणतात त्या आधी सिनेमा बघ, महत्वाचा सिनेमा चाललेला आहे, ते बाकी तर काही सांगू नको. म्हणजे इंद्रियांद्रियांचा संघर्ष लागला. त्यापेक्षा प्रत्येक इंद्रिय 11 ही इंद्रिय वृत्ती कैशा लावाव्या भगवत भक्ती ऐक राजा तुझ प्रती संक्षेप स्थिती सांगे ना. शुकदेव परीक्षित राजाला सांगताय मने करावे हरीचे ध्यान श्रवणे करावे कीर्ती श्रवण जिव्हेने करावे नामस्मरण हरिकीर्तन अहर्निशी करी करावे हरिपूजन चरणी देवालय गमन घ्राण तुलसी आमोद ग्रहण जिही हरिचरण पूजिले. आळस दौडुनी दुरी अभिमान घालुनी या बाहेरी अहर्निशी कीर्तन करी कर्मन धरी जाणीवेचा विसरोनी आन आठवण अखंडता हरिस्मरण या नाव भक्तीसी विकला प्राण.

0: इतर भजन अनुमानादिक प्राण विकला जीवे अंगे विकला ज्ञानेश्वर महाराज ने म्हटले आहे तस जीव त्याचं नामस्मरण करते आहे पावलं त्याच्यात मंदिराच्या दिशेने चाललेली आहे हाताने देवाचं पूजन चाललेलं आहे ग्रहणेंद्रिय वास घेतात तो देवाला वाहिलेल्या फुलांचा देवाला लावलेल्या अत्तरांचा देवाला लावलेल्या उदबत्तीचा म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे त्याच्यासाठी वाहिलं गेलेलं आहे तदर्पिता केलं आचारिता सगळं त्याला अर्पण तुकोबारायांनी म्हटले नामदेव महाराजांनी म्हटले सगळी इंद्रिय कशी लावायची 11 च्या 11 इंद्रिय भगवंताकडे अव्यावृत भजनात कशी रूपांतरित करायची नामदेव महाराज म्हणतात श्रवणी तुझे नाम ऐकावे आवडी चित्ते देवणी बुडी प्रेमडोही नयनी तुझे रूप देखावे सर्वत्र वावे भूत मात्र सखे माझे वदनी तुझे नाम गावे निर्विकल्प धुरुनी तुझे रूप हृदय कमळी काया संत चरणी जावी लोटांगणी ते भाग्य अनुदिनी देई बापा रोज माझ्या वाट्याला भाग्य येऊ दे तुकाराम महाराज म्हटलंय घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्याव सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका हो कान विठोबाचे गुणगान मनात येते धाव घेई विठोबाचे पायी राई म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे डेडिकेटेडली त्या एका विषयासाठी वाहून घेतलेले आहे तिथं सगळेजण समर्पित आहे ते समर्थन मला श्लोक सांगितलंय प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडू नये तो जगी तोची तो मानवी धन्य होतो विचार उच्चार आणि आचार तिन्ही स्तरावरती काय राम विचारात रामाबद्दलचं चिंतन उच्चारात रामाचा जप आणि आचरणामध्ये रामासारखं आचरण सदाचरण तस या तिन्ही मध्ये ऐक्य जेव्हा होत तेव्हा अखंड भजन तयार होत अखंड भजन म्हणजे अली वारकर लोकांचे अखंड सप्ताह होतात दिवसभर लाऊडस्पीकर डॅन डॅन डॅन आरडाओरडा त्याला अखंड भजन म्हणत नाही त्याला अखंड उपद्रव म्हणतात मुलांच्या परीक्षा आलेल्या असतात मुलांना अभ्यास करायचा असतो आपल्याकडे प्रत्येक गोष्ट इथं दुबईमध्ये ते नाही अजिबात पण आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्ट लाऊडस्पीकरवर आली की कार्यक्रम झाला असं लोकांना वाटतं त्याशिवाय कार्यक्रमच होत नाही सत्यनारायणची पूजा असली लगेच सकाळपासून गाणी आणि ती गाणी सुद्धा कुठली असतात ज्याचा सत्यनारायणाशी काही संबंध असत नाही अशी गाणी गोकुळाष्टमी म्हटलं की दिवसभर ढॅन ढॅन त्या बॉल्डीज ठेवलेल्या असतात 5-50 बॉक्सेस रस्त्यावर ठेवलेल्या असतात सकाळपासून ते वेगवेगळे सिनेमातली गाणी असं काय त्या गाण्याचा कृष्णाशी संबंध आहे मग तो दहिंडीचा कार्यक्रम आता याला काही अव्यावृत भजन म्हणत नाही अव्यावृत भजन म्हणजे मनाने भगवंताजवळ असणं मनाने भगवंताचं चिंतन करणं इंद्रियाने भगवंतासाठी व्याकुळ होणं त्याला अव्यावृत भजन म्हटलेलं आहे नुसतं आरडाओरडा दंगा धोपा किंवा गणपतीची मिरवणूक दुपारी 4 वाजता संपली संध्याकाळी 6 संपली पुणेकरांचा तो प्रेस्टिज किती वेळ मिरवणूक चालली किती वेळ मिरवणूक चालली म्हणजे किती दारू संपली किती पिप संपली हेच त्याचं बोल कारण त्याशिवाय तो दिवसभर टिकूनच राहत नाही मग त्यासाठी ती सगळी व्यवस्था केलेली असते आता याला याचा भक्तीशी गणपतीशी काय संबंध आहे याला अव्यावृत भजन म्हणायचं का दिवसभर मिरवणुकीमध्ये होता असं त्याला म्हणायचं का ती मिरवणूक म्हणजे गणेश भक्ती आहे का म्हणून अव्यावृत भजन याचा अर्थ आपली सगळी इंद्रिय जी आहेत ती त्याच्याशी इतकी एकनिष्ठ आहे की रक्तात परमात्मा भिनलेला आहे रोमारोमात परमात्मा भिनलेला आहे श्वासात श्वासात परमात्मा भिनलेला आहे किवी बेलसरे त्यांच्या प्रवचनात लढिवाळपणे सांगायचे नाम किती घ्यावं तुम्हाला सांगू का तुमचं रक्त तपासलं ना तर त्या लॅबवाल्याने सांगितलं पाहिजे की तुमच्या रक्तात नाम खूप आहे बा इतकं नामामध्ये रमून जाव ते ब्रह्मानंद महाराज गोंदवलेकर महाराज गेल्यानंतर उत्सवाला यायचे गोंदवल्याला आणि उत्सवामध्ये पेढे करण्याचा एक कार्यक्रम असे शिवडी चाळ पेढे प्रसाद दिले जायचे तर पेढे वळायचं काम हे सगळे स्वयंसेवक रात्री करायचे. असं लक्षात आलं की पेढे असे गोल गोल करायचे आणि मग असे दाबून चपटे करायचे आणि ते चपटे पेढे असे परातीमध्ये ठेवले जायचे. थोड्या लोकांच्या लक्षात आलं की काही काही पेढे असे आहेत की जे दाबल्यानंतर त्याच्यावर श्रीराम हा शिक्को म्हणतो. मग लक्षात आलं की बेलदरीचे ब्रह्मानंद महाराज जेव्हा असं तो पेढा हे करून दाबतात तेव्हा त्याच्यावरती श्रीराम हे अक्षर उमटलं जातं. म्हणजे इतकं त्यांच्या रोमारोमामध्ये राम नाम भिजलेलं होतं. मग असं रोमारोमात ते भिजलेलं असणं त्याला अव्यावृत भजन म्हणतात. तुम्ही जेव्हा अखंड भजनामध्ये असाल तेव्हा विषय तुमच्यावरती झडपच घालू शकणार नाही. म्हणून मग सांगितलंय की अखंड भजन शक्य नाहीये. मग काय, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला भजन शक्य असेल तेव्हा भजन करा आणि बाकीच्या वेळात तुमची जी विहित कर्म तुम्ही करणार आहात ती सगळी विहित कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा. कॉम्बिनेशन जे सांगितलंय कर्म भक्ती ज्ञान योग यांचं ते त्यासाठी सांगितलेलं आहे. एखादी मीराबाई, एखादे तुकाराम महाराज, एखादे रामकृष्ण, एखादे चैतन्य महाप्रभू 24 तास भजनामध्ये दंगवू शकतात. 11 दिवस तुकाराम महाराज जे बसले त्या खडकावरती त्या 11 दिवस भजनच सुरू होत. बाकीच्यांचं मन सारखं वेगवेगळ्या विषयावरती जाईल. मग नवविधा भक्ती सांगितली, मग ध्यानाचे वेगवेगळे प्रकार सांगितले, मग तुझे कर्म करशील ते कर्म ईश्वर आपण बुद्धीने कर. मग गोपी धारा काढत होत्या त्या कृष्णाच्या गायी आहेत, कृष्णाला दूध द्यायचं आहे, कृष्णाला लोणी द्यायचं आहे, त्यासाठी धारा काढतोय. याच भावामध्ये हे सगळं कृष्णासाठी आहे. मग तुमची नोकरी असेल, जो व्यवसाय असेल, जो बिझनेस असेल, त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि काम संपल्यानंतर प्रार्थना करायची आणि प्रार्थनेच्या चौकटीमध्ये ते सगळं कर्म बसून टाकायचं. म्हणजे ते सगळंच्या सगळं त्याला प्राप्त होतं. गोंदवलकर महाराजकडे एक बाई आल्या होत्या आणि त्यांना तुम्ही सारखं नाम घ्या म्हणता कसं शक्य आहे, ते आपल्याला किती काम असतात ते सुद्धा सांगितले, यादीत सांगितले, केव्हा नाम घ्यायचं सांगा. गोंदवलकर महाराज म्हणाले, बाई तुम्ही अंथरुणात सकाळी 1 मिनिट आणि रात्री 1 मिनिट वेळ देऊ शकाल का? तर त्या बाई म्हटलं, हो ठीक आहे. आता इतकं म्हटल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा मी देऊ शकणार नाही असं फारच उद्धटपणाचं होतं एवढ्या मोठ्या माणसासमोर बोलताना. त्यांना हो म्हटलं, मी सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट देऊ शकेन. मग गोंदवलकर महाराज म्हणाले, सकाळी उठल्यानंतर तुम्ही अंथरुणात 1 मिनिट बसा आणि मनात प्रार्थना करा की परमेश्वरा तुझ्या कृपेने आजचा दिवस उगवला. आज दिवसभरात मी जी जी कर्म करेल ते तुझं नामस्मरण असेल. आज दिवसभरात माझ्यातून जे जे व्यवहार होतील ती तुझी पूजा असेल. आणि असं रात्री झोपताना सांगा की परमेश्वरा आज दिवसभरात माझ्यातून जी जी कर्म झाली ती सगळी तुझी पूजा होती. जे जे काय घडलं ती सगळी तुझी उपासना होती. आज दिवसभरात जे जे घडलं ते तुझ्या कृपेने माझ्या हिताचं आणि कल्याणाचं घडलं. त्या बाईंची प्रार्थना करता करता त्यांच्यात तो भाव निर्माण झाला आणि तो भाव इतका दृढ होत गेला. त्या काळात एक दिवस त्यांचे पती मरण पावले, पण रात्री देव झोपताना त्यांनी मार्गाने प्रार्थना करताना, आज दिवसभरात जे जे घडलं ते तुझ्या इच्छेने घडलं आणि माझ्या कल्याणाचं घडलं असं म्हटलं आणि प्रत्यक्ष महाराज प्रकट झाले आणि महाराजांनी दर्शन दिलं. भाव किती तीव्र आहे त्याला फार महत्व आहे. मग अशा प्रकारे अव्यावृत भजनामध्ये तुमची जी कर्म आहे ती सुद्धा त्याला अर्पण करून ही कर्म हीच माझी उपासना आहे असा भाव ठेवला तर मग कर्माची घडी चालू राहते, त्याची उपासना घडत राहते आणि समाजाची घडी सुद्धा विस्कळीत होत नाही. पुढे म्हटलेलं आहे, लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तना. लोकांमध्ये मिसळताना सुद्धा सतत त्याचं तुंतुण लावून धरलं पाहिजे. भक्ती हा संसर्गजन्य आधार झाला पाहिजे. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना आणि बिघडा ना दोन्ही. नदी बिघडली सागराचे संगे, नदी बिघडली सागर रूपा झाली लोकांमध्ये असताना लोके अपी असं नाही की तुम्ही एकटे असताना भजन करत आहात मग लोकात मिसळले गेले की वेगळा विषय सुरू झाला. लोकांमध्ये सुद्धा त्यांच्या सुद्धा मिसळताना भगवत गुण श्रवण कीर्तना भगवंतांच्या गुणांचं श्रवण करणं आणि भगवंतांच्या गुणांचं कथन करणं. भगवत गुण म्हटलेलं आहे, मनुष्याचे गुण म्हटलेले नाही. माणसाचे जे गुण आहेत ते आज आहेत उद्या तसेच राहतील याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. भगवंताच्या बाबतीत कसं आहे, भगवंताचा बदलण्याची शक्यता नाही, भगवंताचा बिघडण्याची शक्यता नाही. माणूस आज चांगला आहे उद्या तो कसा असेल सांगता येत नाही. विदर्भात प्रल्हाद महाराज म्हणून सत्पुरुष होऊन गेले, एका भक्ताने त्यांचं चरित्र लिहून काढलं, त्याचा शिष्य होता, त्याने प्रल्हाद महाराजचं चरित्र लिहिलं, त्याची सगळी हस्तलिखित परत आणली आणि ती महाराजांच्या समोर ठेवली. महाराज म्हणले मी तुमचं चरित्र लिहिलेलं आहे. प्रल्हाद महाराजांनी एक एक पान वाचावं आणि फाडून असं टाकून द्यावं, एक एक पान वाचायचं आणि फाडून टाकून द्यायचं. म्हटले अरे आज मी चांगला आहे उद्या मी चांगला राहिल्याची काय गॅरंटी आहे, मी मेल्यावरती माझं चरित्र तुली आत्ता लिहू नकोस. कारण मध्ये जर म्हटले मी घसरलो तर लोक म्हणतील का हेच का ते महाराज तुम्ही चरित्र लिहिलेले. आता जे तुरुंगात आहेत त्यांची चरित्र प्रसिद्ध झालेली आहेत, लोक काय म्हणतील का हेच का ते तुरुंगात आहेत सध्या तुम्हीच दिलं ते चरित्र काय होणार पुढे त्याच. मग गुणगान जे आहे माणसाच्या गुणगानामध्ये आपला स्वार्थ असू शकतो. स्वार्थ कुठे आपण एखाद्याची स्तुती करू शकतो, काही मतलब साधायचा असेल तर त्या माणसाला चांगलं म्हणावंच लागतं. मृदंगोपी मुखले पेन करोती मधुर ध्वनी हा त्यामागचा हेतू असू शकतो. पण भगवंताच्या बाबतीत आपण भगवंताचे जे गुण सांगणार आहोत त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. भगवत गुणाचं हे वैशिष्ट्य आहे, तुम्ही जेवढे रामाचे गुण गाल त्यापेक्षा राम मोठे आहेत. आपण वाल्मिकी रामायणात पाहिलं की पहिल्यांदाच नारदाला प्रश्न विचारला की असं कोण आहे या गुणांनी युक्त, कोतुअस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर देवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढ व्रता चारित्रेण च को युक्तः सर्वभूते च को रतः विद्वान समर्थश्च कश्चैव प्रियदर्शिना. हे गुण कोणामध्ये तेव्हा नारदाने म्हटलं हे तर गुण रामामध्ये आहेतच पण इतरही अनेक गुण आहेत त्यांची यादी सांगायला सुरुवात केली. स्वतंत्र दोन सर्ग आहेत राम गुणगान वर्णन. परमेश्वराचं आपण जेवढं वर्णन करणार आहोत त्यापेक्षा ते मोठे आहेत. सत्पुरुषांचं आपण जेवढं वर्णन करणार आहोत त्यापेक्षा ते मोठे आहेत. कारण आपण त्यांचं वर्णन करणार आहोत तो आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हिमनगाचा एक अष्टमोल भाग फक्त पाहायला मिळालेला आहे. त्यांचं सात अष्टमांश व्यक्तिमत्व आपल्याला माहितीच नाही आहे, अनाकलनीयच आहे. म्हणून आपण कल्पना करू त्यापेक्षा ते मोठे आहेत. मग भगवंतांना कितीही तुम्ही स्तुती केली तर त्यामुळे विपरीत काही घडू शकत नाही, पण तो त्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. मग त्या भगवंताच्या गुणांचं कीर्तन, त्या भगवंताच्या गुणांचं श्रवण. कशाला भगवंत म्हणायचं, ज्याच्यामध्ये सहा गुण आहेत त्याला भगवंत म्हणायचं. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलंय, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती येथे. जिथं यश आहे श्री म्हणजे लक्ष्मी आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि वैभव आहे ऐश्वर म्हणजे या सगळ्या गोष्टी जिथं आहेत त्याला भगवंत म्हणायचे. आणि या सहा गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्याची स्तुती करत राहायची, भगवंतांच्या गुणानुवाद करायचा. भगवत नाम संकीर्तन, भगवत गुण संकीर्तन, आणि त्याद्वारे ते गुण आपल्यामध्ये आत्मसात व्हावे ही भावना करायची. भागवतामध्ये भगवंतांच्या गुणांची फार सुंदर यादी दिलेली आहे. एकदा फक्त आपण ते ऐकून घेऊ की किती गुण भगवंतामध्ये आहे. सत्य, शौच, दया, शांती, त्याग, संतोष, अर्धव, शमन, दमन, तप, साम्य, तितिक्षा, उपरती, श्रुतम, ज्ञान, विरक्ति, ऐश्वर्य, शौच, तेज, बल, स्मृति, स्वातंत्र्य, कौशल्य, कांति, धैर्य, मार्दव, प्रगल्भता, शील, ओज, बल, भग, गांभीर्य, स्थैर्य, अस्तिक्य, कीर्ति आणि अहंकार कृती. एवढ्या गुणांनी परमात्मा नटलेला आहे. माणसात दोन चार गुण असतात आणि त्या गुणांना तो एकदम लोकप्रिय होतो आणि त्या दोन चार गुणांच्या बरोबर त्याच्यामध्ये असा एखादा वीक पॉइंट असतो की त्याबद्दल चर्चा फार करी केली जात नाही. कुठेतरी पैशाचा रोगी असतो, कुठेतरी स्वार्थी असतो, पण बाकीचे खूप गुण असतात. भगवंताचं वैशिष्ट्य असं आहे की भगवंतामध्ये फक्त गुण आहेत, त्याच्या जोडीला काही वीक पॉइंट आपल्याला पाहायला मिळणार नाही. एखादा कलावंत उत्कृष्ट कलाकार असतो पण पैशाचा लोभी असतो. एखादा नट उत्कृष्ट नट असतो पण अतिशय द्वेषी असतो, कोणातरी द्वेष करत असतो. त्या गुणाच्या जोडीला किळस यावी अशा प्रकारचा एखादा दोषही त्याच्यामध्ये असतो. पण भगवंत मात्र फक्त गुणांनी नटलेला आहे. म्हणून स्तुती करावी परमेश्वराची, करू नये ती कधी मानवाची. मनुष्य कीर्ती ऐकून बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्याचा अहंकार आणखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. इगो डेव्हलप होण्याची शक्यता आहे. तो धोका परमेश्वराच्या बाबतीत नाही. म्हणून भगवंताच्या गुणांचं श्रवण आणि कीर्तन, सतत त्याचे गुण ऐकत राहणं आणि सतत त्याच्या गुणांचं गायन करणं, सतत श्रवण करावं लागतं. एकदा श्रवण करून भागत नाही. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनाच्या श्लोकातला आता 22वा श्लोक आपण पाहतो आहोत. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. आता ह्याच्यात पहिला चरण मनाला उद्देशून आहे. त्याच्यात समर्थ म्हणतायत मना सज्जना, पुन्हा तो शब्द आलेला आहे, हित माझे करावे. हित आणि फायदा ह्याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे. व्यवहारात आपण फायद्याच्या गोष्टी करत असतो, कशात फायदा मिळेल ते पकडायचं. आणि हित म्हणजे इथं कल्याण. जीवाचं कल्याण कशात आहे ते बघावं असं संतांना वाटत असतं. सामान्य मनुष्य व्यवहारातले फायदे बघत असतो, नफा तोटा काय आहे, काय केलं असता काय मिळेल, कुणी व्यक्ती भेटली त्याच्याकडून आपल्याला काय मिळण्याजोगं आहे, एखादी गोष्ट केली तर त्याच्यातून आपला फायदा काय आहे, लाभ काय होणार आहे, ह्याकडे दृष्टी असते. म्हणजे स्वार्थी दृष्टी प्रत्येकाची असते की या संसारात, पण ते म्हणतात समर्थ, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. संसाराचा हाट आहे, भरलेला आहे बाजार, पण त्याच्यातून नफा देवाचा मिळाला पाहिजे. संसार टाकायला सांगत नाहीत, संसार सोडावं म्हणत नाहीत. उलट समर्थाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर का संसार टाकून परमार्थ केला तर अन्न मिळेना खायला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा. त्यामुळे संसार टाकायचा नाही आहे, संसार व्यवस्थित करायचा आहे. पण तो करत असताना त्याचं ध्येयाकडे लक्ष पाहिजे. या नरजन्मातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती, आत्मदर्शन हे ध्येय गाठायचं आहे. ते जर गाठलं नाही आणि सबंध जन्मभर खातायत पितायत झोपतायत पैसे मिळवतायत, काहीही अर्थ नाही, त्याची किंमत शून्य आहे. किती वैभवशाली संसार असो, नाही तर दरिद्री फाटका संसार असो, जोवर भगवंताच्या प्राप्तीकडे लक्ष जात नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी शून्यवत आहेत. जसं म्हटलेलं आहे, शून्य शून्य शून्य किती असतील ती, पण त्याच्या पाठीमागं जर एकाचा आकडा नसेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. विद्वत्ता आहे, पैसा आहे, ऐश्वर आहे, गाडी घोडे मुलं बाळं सगळं आहे, पण पाठीमागे भगवंत नाही, अध्यात्माची परमार्थाची साधना नाही असं जर असेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. म्हणून ह्याच्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, मना सज्जना हित माझे करावे, माझं हित करतो, माझं कल्याण ज्या योगे आहे ते तू पहा, बाकीच्या सगळ्या सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्या मला नको आहेत. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचं का त्यांनी लगेच त्याचा उपायही सांगितला आहे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. आपल्याला म्हणजे जीवाला जर आपलं हित साधायचं असेल नरजन्मात येऊन, तर त्या रघुनायकाला दृढ चित्ती धरावे. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. धरायला सांगितलं आहे पक्क, दृढ धरावे. आणि ते कुठं धरावे? मनात नाही, चित्तात. मनात अनेक गोष्टी येतात दिवसभरात, पण त्यातल्या काहीच गोष्टीवर चिंतन घडतं आणि त्या गोष्टी चित्तात जाऊन बसतात. तसं रघुनायकाला वरवर नाही. आपण देवाची पूजाही करतो, वरवर लक्ष नसतंच पूजेकडे. पूजा करत असतो, तोंडाने स्तोत्र म्हणतही असतो, पण त्यावेळेला देखील डोक्यात विचार असतात ते संसाराचे, धंदा उद्योगाचे, व्यवसायाचे. त्यामुळे ती पूजा भगवंताला पोचतच नाही. त्याच्या उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे की भगवंताला राघव श्रीहरी सगळे शब्द जे उद्देशून म्हटलेले आहे ते भगवंताला उद्देशूनच आहेत. रामचंद्र हे समर्थांचं दैवत असल्यामुळे त्यांनी तो शब्द वारंवार वापरलेला आहे. रघुनायक, राघव, राम असे शब्द वापरले आहेत, पण एकच तो भगवंत. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, त्याला दृढ चित्ती धरावे, आपल्या अंतःकरणात त्याला पक्का धरून ठेवावा. जोपर्यंत अंतःकरणात इतर विषय आहेत, काय आड येत असेल तर विषय वासना आड येते, विषय आड येत नाहीत. विषय एक वेळ भोगले त्यावेळेला तरी चालतील, पण विषयाची वासना, एखादा विषय भोगला की पुन्हा तो मिळावा, तो बसला विषय चित्तात जाऊन. श्रीखंड असा शब्द उच्चारला की मन लगेच त्या श्रीखंडाच्या आकाराचं होतं आणि बसलं तिथं चित्तात जाऊन. म्हणजे ज्या चित्तामध्ये राघव बसायला पाहिजे, त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय, म्हणजे आधी विविध विषय आणि एखादा आवडता विषय पुन्हा पुन्हा, म्हणजे इरून फिरून होतं काय की त्या चित्तामध्ये भगवंताला स्थान करायचा आणि तिथंच त्याचं आसन स्थिर करायचं. त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय त्या अंतःकरणात येऊन बसतात आणि मग भगवंताला राहायला जागाच नाही अशी अवस्था होते. भगवंताला हाकाम आली, तो बघतो डोकावून, तर आत इतके विषय आणि विकार भरलेले आहेत की राहायला जागाच नाही. म्हणून म्हणतात संत, मन करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. गोपाळ बघत असतो कुठं आपल्याला राहायला जागा मिळते का, पण प्रत्येकाचं मन असं भरलेलं आहे की त्या ठिकाणी त्याला जागाच नाही. मग त्यांनी जर येऊन तिथं राहायला हवं असेल तर काय करायला पाहिजे, मन करारे निर्मळ, निर्मळ मन केलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेचा त्या मनामध्ये उपसर्ग असता कामा नये, कसलीच उपाधी नको, काम नको, क्रोध नको, मत्सर, दंभ, अहंकार सगळ्या जे विकार आहेत, नाना प्रकारच्या कल्पना, सुरुवात कल्पनापासूनच होती. काहीतरी डोक्यात कल्पना एखादी आली की झालं, मनामध्ये त्या कल्पनेचं भुंगा सुरू झाला, विचार सुरू झाले, त्याच्यातून मग नाना वासना, कामना, इच्छा सुरू झाल्या. हे मला पाहिजे, कुणाचं काही पाहिलं पाहिजे आपल्याला सुरू झालं. आणि त्यामुळे रघुनायकाला दृढ चित्ती धर, तर अशा कामना जातील. आधी कामना गेल्या मग रघुनाथाला दृढ धरलं का काय, आधी काय व्हायला पाहिजे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला पाहिजेत. एकाच वेळी रघुनायकालाही घट्ट धरायला पाहिजे आणि त्याच वेळेला कामना वासनांना बाजूला करायला पाहिजे. त्या बाजूला होतील तसं तसं त्याचं जे स्थान आहे ते तिथं दृढ होईल. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, आत धरायचं आहे. तोंडाने नुसतं नाम घेतोय आणि आत नाहीच आहे, आत पुन्हा संसारच बसलाय, असं जर असेल तर देवाला फसवता येत नाही. माणसाला फसवता येईल, नाम घेत आहेत, माळा ओढत आहेत, पण त्या माळेकडे लक्षच नाही आहे, लक्ष आहे आत. आज काय करायचं, उद्या काय करायचं, भविष्यात काय होणार आहे, भूतकाळात काय झालं, चिंतन आणि चिंता दोन्ही चालू आहेत. हे दोन्ही चालू आहे आणि आत राघव राहणार कसा. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. आता रघुनायक कसा आहे त्या पुढच्या दोन चरणात त्यांनी सांगितलं. महाराज तो स्वामी वायुसुताचा, तो महाराज आहे, कशाचा आहे आणि स्वामी आहे वायुसुताचा. वायुसुत हनुमंत, त्या हनुमंतांचा तो स्वामी आहे, महाराज आहे आणि हनुमंत त्याचे दास आहेत. असा हा जो रघुनायक आहे तो आणखी काय करतो, जना उद्धरी. चौथ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. हा लोकत्रयाचा, तिन्ही लोकाचा नाथ आहे, स्वामी आहे, अधिकारी पुरुष आहे, पण कशासाठी तो आलेला आहे, जना उद्धरी. लोकोद्धाराचं कंकण हाती बांधून त्याचा जन्म आहे. हे जे अवतारी पुरुष जन्माला येतात ते कशासाठी येतात, काही एक मिशन घेऊन आलेले असतात. ते काय आहे ते भगवद्गीतेत सांगितलं आहे भगवंताने, परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आम्ही येतो युगायुगातून कशासाठी, परित्राणाय साधूनाम. पहिला शब्द आहे साधूंचं परित्राण करण्यासाठी आणि विनाशाय च दुष्कृताम. साधूंचं परित्राण करायचं असेल तर दुष्कृतीं जे आहेत त्यांचा नाश करायला पाहिजे. सगळेच जर दुष्कृती नसतील आणि एकमेकामध्ये भांडून मरत असतील तर मरू देत ना, आपल्याला काही कर्तव्य नाही. तसं नाही आहे, त्याचे जे भक्त आहेत सज्जन मंडळी आहेत त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी. म्हणून परित्राणाय साधूनां, एक काम, विनाशायाचं दुष्कृताम, त्यांचं परित्राण करण्यासाठी दुष्कृतींना नष्ट केलं पाहिजे. आणि त्या दोन्हीनंतर धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे जे अवतारी पुरुष असतात ते त्याच कार्यासाठी येतात. तेवढं कार्य झालं की जिथून आलेले असतात तिथं ते लीन होतात. म्हणून इथं त्यांनी जे सांगितलेलं आहे की मना सज्जना हित माझे करावे, आणि ते करण्यासाठी रघुनायकाला चित्ती धरावं, आणि तो रघुनायक कसा आहे तेही त्यांनी सांगितलं आहे. आणि हनुमंत ज्याचे दास आहेत ते हनुमंत कसे आहेत, मनोजीवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युत मुख्यम. म्हणजे ते कसे आहेत, बुद्धिवान आहेत, चातुर्य आहे त्यांच्याजवळ, शौर्य धैर्य सगळं काही आहे, राजकारण धुरंदर म्हटल्यासारखं आहे, कुठं काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे, म्हणजे बल आहे, बुद्धी आहे. आणि पुन्हा रामचंद्रांचे दास आहेत. हनुमंतांच्याबद्दल म्हणतात की जेव्हा कुठं काही काम करायचं असेल, युद्ध करायचं आहे कुठं शत्रूंचा काही निपात करायचं आहे, त्यावेळेला ते जात असत आणि ते काम झालं की पुन्हा ध्यानाला बसत असत, दुसरा विषयच नाही डोक्यात. एक तर आपल्या धन्याने रामचंद्रांनी सांगितलेलं काम, नाही तर पुन्हा ध्यानस्थ बसायचं. असे जे हनुमंत आहेत, अशा हनुमंतांचा धनी स्वामी असे जे रामचंद्र आहेत, त्यांचं सामर्थ्य किती असतं.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करमबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीति उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज मंगळवार, आषाढ कृष्ण षष्ठी अर्थात 4 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र। कोल्हापूर इथले दत्त संप्रदायातले श्री बालमुकुंद बालावधूत यांची आज पुण्यतिथी आहे। कावळवाडी तालुका करमाळा इथे आज श्री मरीमाता यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचं मुख्य सार अथवा समर्थ संप्रदायाचं मुख्य लक्षण समर्थांनी दासबोध ग्रंथात सांगितलं आहे। ते म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी। हरिकथा निरूपण नेमस्थपणे राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे। समर्थांच्या शिकवणीतलं पहिलं सार म्हणजे हरिकथा निरूपण। हरिकथा म्हणजे सगुण भजन अथवा उपासना, आणि दुसरं निरूपण म्हणजे अद्वैताचं विवरण। यातली हरिकथा ही समाजाला परमेश्वराची भक्ती करायला लावून त्याला नीतिमान आणि स्वधर्मपरायण बनवते, तर निरूपण हे जीवशिवांचं ऐक्य घडवून मनुष्याला मोक्षाचा लाभ करून देतं। मोक्षमुक्ती हेच मानवी प्राण्याचं अंतिम साध्य आहे असं समर्थांचं मत असून खुद्द त्यांचं स्वतःचंही तेच ध्येय आहे। संसार हा सर्व मायेचा पसारा असून तो खोटा आहे। माया ही सत्व रज आणि तम या तीन गुणांनी युक्त आहे, त्यामुळे ती तापत्रयाला कारण आहे। परंतु मनुष्य प्राणी जन्माला आला की तो या त्रिगुणातीत मायेच्या पाशात सापडल्या वाचून राहत नाही। ह्या मायापाशातून सुटून मुक्त स्थितीला जाऊन पोहोचणं यालाच समर्थ परमार्थ म्हणतात। तो परमार्थ कसा साधावा हा अध्यात्मज्ञानाचा विषय आहे। आपल्याकडच्या वेदांत ग्रंथात त्या संबंधांनी यथास्थित विवरण केलेलं आहे। मोक्ष साधनासाठी समर्थांनी मानव समाजाच्या 4 अवस्था कल्पिलेल्या आहेत। पहिली बद्ध अवस्था, दुसरी मुमुक्षू, तिसरी साधक आणि चौथी सिद्ध अवस्था। मोक्ष साधन हे प्रत्येक मनुष्याला शक्य आहे असं वेदांत्यांप्रमाणेच समर्थांचंही मत आहे। परंतु सिद्धाची अवस्था प्राप्त झाल्याखेरीज कोणालाही मोक्ष मिळवता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। समर्थांच्या दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय हाच आहे, आणि त्याकरताच त्यांनी हरिकथा निरूपण हे आपल्या शिकवणीचं आणि संप्रदायाचं मुख्य अंग मानलं।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहचित, अद्वैतम त्रिषु लोकेशु नाद्वैतम गुरुणासह। दोन ठिकाणी अद्वैत होत नाही म्हणाले, क्रियेच्या पातळीवरती अद्वैत साधता येत नाही। भावाद्वैतम सदा कुर्यात, भावानी अद्वैत आहे। आपण जसं म्हणतो की अरे तुझ्याकडचं लग्न आहे, पण मी काही आत्ता लग्नाला येऊ शकत नाही कारण माझ्याकडे आता इतकी कामं आहेत आणि इथून उठून तुझ्याकडे यायचं म्हणजे कठीण आहे। मनानी मी तुझ्याचकडे आहे, मी तुझ्या लग्नाला हजरच आहे मनानी। व्यवहारातला खट माणूस आमच्यासारखा म्हणतो, हे बघ तू मनानी माझ्या कार्याला नाही आलास तरी चालेल, शरीराने इथे ये। क्रियाद्वैतम न करहचित, क्रियेच्या पातळीवरती अद्वैत होऊ शकत नाही। तू मनानी आहेस याला काय अर्थ आहे? आज स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, आपण मनानी अगदी सुग्रास भोजन करूया, होऊ शकत नाही। बोलाचाची भात बोलाचीच कढी, जेवून या तृप्त कोण झाला, होऊ शकत नाही। त्यामुळे क्रियेच्या पातळीवर अद्वैत नाही, भावाच्या पातळीवर अद्वैत होऊ शकतं। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तीनही लोकांशी अद्वैताचा विचार केला तरी गुरूंच्या बरोबर कधीच अद्वैत होत नाही। गुरु हे नेहमी श्रेष्ठ आहेत। अद्वैतामध्ये सुद्धा आता काय, मी शंकराचार्यांचा गुरुमंत्र घेतलेला आहे म्हणजे शंकराचार्यांच्या मांडीला मांडी लावून बसेन असं कधी मंडन मिश्र म्हणणार नाहीयेत, असं कधी पद्मपादाचार्य म्हणणार नाहीत, असं कधी हस्तामलकाचार्य म्हणणार नाहीत, असं कुणीच म्हणणार नाही। त्यांचा कोणता शिष्य अद्वैतवादी सुद्धा म्हणणार नाही। इथे त्यांनी सांगितलं की हे जे स्वप्न आहे ही प्रातिभासिक सत्ता आहे। आपल्याला एवढंच बघायचं आहे की तो दोष कसा, म्हणजे परमार्थतः त्यांनी जे सांगितलं ना, द्वंद्व सोडून राहा आणि आपल्या ठिकाणी परिग्रह सोडून राहा, हे सगळे दोष त्याच्यातनं सुटून जातात। परिग्रह नाही म्हणजे लोभ नाही, लोभ नाही म्हणजे भय नाही। कसं नाही म्हणाले मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ। मत्स्येंद्रनाथांना पाताळामध्ये गेले, मैनावतीच्या राज्यामध्ये गेले आणि त्यांनी मोठी भुरळ पडली। त्यांना असं वाटलं की माझे गुरु माझ्या इथे आलेत, केवढा श्रेष्ठ अधिकारी पुरुष आहे, आता यांचं थोडंसं सुद्धा मन विचलित होता कामा नये की माझा पाताळ लोक सोडून यांनी वर जावं। आणि त्या मैनावती राणीने इतकी त्यांची सेवा उत्तम प्रकारे आरंभली की त्यांना असं वाटलं की असा शिष्य मिळणं फार अवघड आहे। आणि गोरक्षनाथ म्हणाले आमचे गुरु महाराज रमले तिकडे पाताळामध्ये, त्यांना आलं पाहिजे वरती, काय करावं। पण मैनावतींनी सगळा बंदोबस्त इतका कडक ठेवला होता की त्यांचा पुन्हा पृथ्वीतलाशी भूलोकाशी संबंध येऊ नये। त्यांनी भजन करणाऱ्यांचं रूप घेतलं, कारण सांगितलं होतं मत्स्येंद्रनाथांनी की मला भजनाचं प्रेम आहे, त्यामुळे भजन करणाऱ्या लोकांना भजन करायला सांगत जा इथं येऊन। मग रोज भजनी दिंड्या येत असत, हे पृथ्वीतलावरून निघाले, पाताळ लोकांचा मार्ग स्वीकारला, आपल्याबरोबर सगळे वाजवणारे सगळे गवई बरोबर घेऊन निघाले आणि आले मैनावतीच्या राज्यामध्ये। आणि गोरक्षनाथांनी सांगितलं मत्स्येंद्रनाथांना की आता प्रत्यक्ष बोलायला संधी काहीच नाही, ओळखलं का? मत्स्येंद्रनाथांनी काही ओळखलं नाही, हे सगळे वेषांतर करून आलेले लोक होते। गोरक्षनाथांनी आपल्या हातामध्ये डफ घेतलेला आहे आणि त्या डफावरती डमरूवरती त्यांनी जे बोल वाजवले त्या बोलातून आवाज निघत होता, चलो मच्छिंद्र गोरख आहे। तर मच्छिंद्रनाथांना कळलं, अरे आपण इथे गुंतून पडलो, हा गोरक्ष आला। त्यांनी मैनावतींना सांगितलं आता मी इथे राहणार नाही, आता मी जाणार आहे, हा माझा शिष्य आहे। त्यांनी पुष्कळ आग्रह केला, नाही राहिले। त्या म्हणाल्या महाराज आपलं सगळं नीट चालावं याच्याकरता मी सोन्याच्या विटा देते। त्यांनी त्यांना विटा दिल्या, झोळीत घातल्या, निघाले। दोघेजण प्रवास करत होते, प्रत्येक वेळी ती झोळी गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ विचारायचे, बेटा ठीक आहे ना, बेटा सुरक्षित आहे ना? ते म्हणाले माझ्या गुरु महाराजांना कशाचं भय आहे, या झोळीचं, हे आमच्या गळ्यात घातलेली जी झोळी आहे भिक्षेला त्याचं काय भय? एकदा ते आंघोळीला गेलेले असताना त्यांनी ती झोळी उघडून पाहिली, काय आहे? त्यात त्या सोन्याच्या दोन विटा होत्या। त्यांनी त्या दोन विटा उचलल्या आणि त्या नदीमध्ये टाकून दिल्या आणि त्या वजनाच्या दोन साध्या विटा ठेवून दिल्या। ते कशाला उघडून बघतायत मत्स्येंद्रनाथ? पुष्कळ प्रवास झाला, पुष्कळ रोज विचारत असत, बेटा सब ठीक आहे ना, मेरा झोला ठीक आहे ना, हां आपका झोला ठीक आहे, चालला प्रवास चालू आहे। एके दिवशी ते म्हणाले की अरे माझी झोळी बघ, बराच वेळ झाला लांब आहे, ठीक आहे ना? त्यांनी सांगितलं गुरु महाराज कशा करता घाबरता, डर तो पीछे पड गया। म्हणाले तर केव्हाच मागे गेलेला आहे तुमची भीती, क्या हो गया? म्हणाले
तो डाले वो ईंटें तो मैंने कभी गंगा जी में फेंक दी नहीं, अपने साथ नहीं है, ये तो साधी ईंटें है। आणि हे जे भय है, योग्याला हे भय नको है, हे दोघेही योगीच आहेत, मच्छिंद्रनाथही योगी आहेत, गोरक्षनाथही योगीच आहे, आणि त्यामुळे भय लोभ हे सगळे अपरिग्रहामध्ये सगळं नष्ट होतं। ज्याचा लोभ राहत नाही, क्रोध शिल्लक राहत नाही, कामना शिल्लक राहत नाहीत, म्हणजे ह्या चार गोष्टी सुटल्या, स्वप्न सुटलं का? स्वप्न म्हणजे प्रातिभासिकता, की जे नाही ते आहे असं वाटणं। ते शंकराचार्यांनी त्याचं विश्लेषण चांगलं केलं आहे। ते म्हणाले पारमार्थिक सत्तेमध्ये ती वस्तू परमात्मस्वरूपच आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये ती वस्तू उपयुक्त आहे, पण आम्ही व्यावहारिक सत्तेपुरता तिचा विचार करत नाही, आम्ही प्रातिभासिक सत्तेमध्ये व्यवहार करतो। म्हणाले पारमार्थिक सत्तेमध्ये आपण एक व्यवहारातलं उदाहरण घेतलं, आपल्याला विज्ञान आवडतं म्हणून आपण विज्ञानातलं उदाहरण घेऊ। म्हणाले कार्बन आहे, पारमार्थिक सत्ता कार्बनच आहे, व्यावहारिक सत्तेत त्याची दोन रूपं आहेत, एक कोळसा आहे एक हिरा आहे। म्हणाले अगदी पुष्कळ केमिस्ट्रीमध्ये PhD झालेली बाई आहे, आणि तिला जर सांगितलं की तुझ्या दृष्टीने कार्बन C6, तुझ्या दृष्टीने त्या कार्बनचा कोळसा आणि हिरा ही दोन रूपं, मग तुला हिऱ्याच्या कुड्या कशाला पाहिजेत, कोळशाच्या कुड्या केल्या तरी चालेल। ती म्हणेल माझं PhD डिग्री परत घेतली तरी हरकत नाही, पण मी कानात कोळशाच्या कुड्या घालणार नाही, मी हिऱ्याच्याच कुड्या घालीन। म्हणजे व्यवहारामध्ये हिरा आणि कोळसा हे दोघे जण, आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये तिच्या दृष्टीने तो कोळसा आहे तो ही नाही, त्या कोळशाची कुडी घालणार नाही, ती कानामध्ये काळी कुडी घालील मॅचिंग म्हणून, पण ती ब्लॅक डायमंडची घालील, ती कोळशाची घालणार नाही, नाहीतर ती स्वस्त आहे, रोज एक कुडी केली तरी काही हरकत नाही, कोळशाची कुडी काय रोज नवीन बनवली तरी चालेल, पण ती घालणार नाही। ही प्रातिभासिक सत्ता आहे, हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे, हे आम्ही ठरवलंय। आणि मग कशाला मोठं म्हणायचं, कानामध्ये लोखंडात हिरा बसवा म्हटलं तर कोणी बसवून घेणार नाही, तुम्ही प्लॅटिनममध्ये बसू, लोखंडात नाही बसवणार, कारण आमच्या दृष्टीने लोखंड हलकं आहे, सोनं श्रेष्ठ आहे, त्याच्याहून प्लॅटिनम महाग आहे, मग प्लॅटिनम चालेल, लोखंड चालणार नाही। ही जी प्रातिभासिक सत्तेमध्ये जगणं आहे, त्याला योगाच्या दृष्टीने असणारा स्वप्न दोष आहे असं म्हटलं, की हा स्वप्नरूप दोष आहे, हा प्रातिभासिक दोष आहे। म्हणजे व्यवहारात कसं आहे, व्यवहारामध्ये आम्हाला भात शिजवायचा असेल तर आम्हाला कोळसाच पाहिजे, हिऱ्याचा व्यापारी आहे त्याच्या घरामध्ये भात काही हिऱ्यावर शिजत नाही, त्याच्या घरात सुद्धा भात कोळशावरच शिजतो, तो किती जरी श्रीमंत असला तरी शिजवायला कोळसाच पाहिजे, आणि काच कापायची असेल तर हिरकणीच पाहिजे, ती काही कोळशानी कापला जाणार नाही आहे। म्हणजे ज्याचा जो उपयोग आहे तो व्यवहारात करावा, आणि ते जिथल्या तिथे ठेवावं, त्याची आसक्तीच नसावी, ज्याची आसक्ती नाही त्याचा संग्रह नाही। पण मनुष्य संग्रह करतो का न करतो, त्याच्यापेक्षा सुद्धा हे श्रेष्ठ हे कनिष्ठ हे जे समजतो ती स्वप्नस्थिती आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की हे जे योगाचे 5 दोष आहेत त्याचा उच्छेद करावा। आणि धीर पुरुषांनी म्हणाले मनाला वश करून क्रोध टाकावा, संकल्पाचा त्याग करून कामनेवर विजय मिळवावा, सत्वगुणाचं सेवन करून निद्रेवर नियंत्रण ठेवावं। म्हणजे झोप आली झोपले नाही, म्हणाले की सात्विक मनुष्य त्या ठिकाणी त्या निद्रेला नियंत्रणात ठेवील, ती निद्रा कशाने नियंत्रणात राहील, मन जेव्हा सत्वगुणात जाईल तेव्हा, म्हणजे मनाचा संकल्प हा जेव्हा सत्वगुणात राहील तेव्हा म्हणाले ती जी निद्रा आहे तिच्यावर नियंत्रण ठेवता येईल। आणि धैर्याने म्हणाले योग्यांनी आपला आहार विहार संयमित करावा। भगवद्गीताकारांनी एका श्लोकात सांगितलंय युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः, तो योग दुःखाचं हरण करणारा होतो। आणि म्हणून म्हणाले काय करावं, युक्त आहार पाहिजे, युक्त विहार पाहिजे, युक्त कर्मस्य कर्म जे काही करायचं आहे ते योग्य पाहिजे, आणि चेष्टा व्यवहार त्याचे युक्त पाहिजेत, युक्त स्वप्नावबोधस्य झोपसुद्धा नियमित पाहिजे, योगो भवती दुःखः योग हा दुःखाचं हरण करणारा आहे। आणि म्हणून म्हणाले नेत्रांच्या साह्याने तो आपल्या हातापायांचं रक्षण करतो, काय वेगळाच विषय मांडलाय,
मनाच्या द्वारे तो नेत्र आणि कान यांचं रक्षण करतो. कर्माच्या द्वारे तो मन आणि वाणी यांचं रक्षण करतो. प्रमादाच्या त्यागानी भयाचं आणि विद्वान पुरुषाच्या सेवेनी दंभाचं रक्षण करतो असं ह्या ब्रह्मपुराणांनी सांगितलंय. म्हणजे बघा कसं आहे की आपल्या डोळ्यांनी तो आपले हातपाय सांभाळतो. म्हणजे त्यांनी आम्हाला उपदेश केलाय की डोळे उघडे ठेवून चाला, हां, की धड चाला, म्हणून ते डोळ्याच्या साह्याने रक्षण करतो. मनाच्या द्वारे तो नेत्र आणि कान यांचं रक्षण करतो. काय पाहावं आणि काय ऐकावं, म्हणजे रिसेप्शन, ग्रहण जे आहे ते डोळ्यांनी कानांनी आहे. योग्य ते ग्रहण व्हावं, योग्य ग्रहण होण्याकरता मनच ताब्यात पाहिजे. त्याचं मन ताब्यात असेल तरच तो योग्य ते ग्रहण करील डोळ्यांनी आणि कानांनी. म्हणून म्हणाले त्याच्याद्वारे तो रक्षण करतो आणि कर्माच्या द्वारे मन आणि वाणी यांचं रक्षण करतो. उलट उलट उलट चालले ते मागे. म्हणाले इथे काय करतात तर कर्माच्या द्वारे मन आणि वाणी याचं रक्षण करतो. कसं रक्षण होतं त्यांनी असं सांगितलंय. आपल्याकडे कबीरांनी त्याच्यावर फार सुंदर दोहा म्हटलाय, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसा चलेगा तीर. त्यांनी असं म्हटलंय की मन गया तो जाने दे, म्हणाले क्षणभर मनाला चांचल्य येऊ शकेल, पण मत जाने दे शरीर, शरीराने त्या कर्माचा अवलंब करू नको. मनाली जे म्हटलं की आम्हाला डायबिटीज आहे आणि मनाने म्हटलं आता चांगला मस्त गुलाबजाम दोन चार खाऊया, नाही म्हणाले, मन गेलं त्या गुलाबजामवर तर जाऊ दे. मत जाने दे शरीर, नाही खींची कमान तो कहां से चलेगा तीर. जर आम्ही धनुष्याची प्रत्यंचा खेचलीच नाही तर बाण कसा सुटेल, सुटणारच नाही. त्यामुळे म्हणाले होतं कसं की आमचं कर्म आहे त्या कर्मालाच नियंत्रणात ठेवलं तर आमचं तोंड वेडवाकडं चालणार नाही, आणि कर्माला नियंत्रणामध्ये आम्ही ठेवलं तर मनाने आत किती धडपड केली तरीसुद्धा त्याच्याप्रमाणे देह व्यवहार करणार नाही. दुसरं म्हणाले प्रमादाच्या त्यागाचं जे भय आहे तर ते काय आहे, तर म्हणाले प्रमाद आमच्याकडनं गुन्हे होऊ शकतात, तर भय कशाचं आहे, त्या प्रमादाचं आहे. टाकायचं काय, तर चुकणं, म्हणजे पुन्हा मागे गेलो आपण कर्माकडे की आमच्या हातून कर्मच वेडवाकडं नाही घडलं तर भय कसं उत्पन्न होईल. म्हणजे प्रमादाच्या त्यागाने भय, म्हणजे पुन्हा कर्माशी जाऊन मनुष्य भयाचं निवारण करतो. आणि विद्वान पुरुषांचा जर सेवा करत राहिला मनुष्य तर अंतःकरणातली दांभिकता, शाठ्य, लबाडी, असत्यवादी पण सगळं जातं. कारण श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासामध्ये मनुष्याला कसं बदलवलं जातं आपल्याला समजत नाही, ते योग्य प्रकारे मनुष्याला घडवत जातात. आमची दांभिकता केवळ दंभच असं नाही, आमच्या ठिकाणचे सगळे दोष, कारण आम्ही वरवर ज्या सगळ्या गोष्टी बोलतो ते तसे वागतोच असं नाही. समर्थांच्या चरित्रात पुष्कळ आहे, तुलसीदासांच्या चरित्रातला पण प्रसंग आहे की नाभादासांनी तुलसीदासांना आपल्याकडे बोलावलं, ते म्हणाले तुमची रामाची एवढी भक्ती आहे, आमच्याकडे येऊन बघा कसा कृष्णाचा उत्सव असतो, वृंदावनला या म्हणाले. वृंदावनला तुलसीदास गेले त्यांच्याकडे आणि पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या, आणि तुलसीदासांचा रामावरचा विश्वास आणि राम हे त्यांचं आराध्य दैवत, कृष्ण वगैरेला नमस्कार नाही होणार. म्हणाले कृष्णाच्या मंदिरात गेल्यावर नाभादासांच्या भेटीला ते आधी गेले होते, ते म्हणाले काय हे वृंदावन गाव आहे, इथे माझ्या रामाचं एकही देऊळ नाही. ते नाभादास म्हणाले आता आमच्या कृष्णाला नमस्कार करा. म्हणाले तुलसीदास तभी नमय धनुष्यबाण लोहात, म्हणाले तुलसीदास तेव्हाच नमस्कार करील जेव्हा तू हातात धनुष्यबाण घेशील, तोपर्यंत काही म्हणले तुला मी नमस्कार करणार नाही. जसं समर्थांनी म्हटलंय पंढरपूरला गेल्यानंतर की हा उभा रामा मन मोहन मेघ श्यामा, की म्हणाले मला इथे पांडुरंग दिसतच नाही, प्रभू रामचंद्रच दिसतात. आपलं आराध्य दैवताच्या विषयीचं ही जी धारणा आहे, तर इथे त्या जे हा दंभ आहे ना, की त्यांना असं वाटलं की हा तुलसीदास जो आहे हा जरा अति करतोय, आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आमच्या उत्सवात या. त्यांनी पाहिलं तुलसीदास आलेत, त्यांनी लक्ष नाही दिलं, कारण त्यांना असं वाटलं हा अहंकारी आहे म्हणून हा आमच्या कृष्णाच्या बाबतीत माझ्या भक्तीच्या बाबतीमध्ये असं बोलतो,
जेवायला तुलसीदास काय तिथे लंगर चालू होतं, सगळ्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या, खूप गर्दी होती, एका कोपऱ्यामध्ये तुलसीदास बसले, त्या संबंध ती पंगत आहे त्या पंक्तीचं टोक आलं होतं, तिथे बसले. नाभादास वाढत होते, त्यांनी लक्ष पण दिलं नाही, पुष्कळ पंक्तीत वाढून वाढून दोनदा तीनदा गेले, मग खीर वाढायला आले. आता खीर वाढायला आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं, त्यांनी सांगितलं, अरे तुलसीदास तुम्ही बसलात हो, म्हणाले.

कबीरांच्या चरित्रातला प्रसंग आहे. एक मनुष्य इतका कंजूस आहे, इतका कंजूस आहे, कबीर रोज त्याच्या दारात जातात. आणि कबीरांकडे काय, त्या महाशिवरात्रीच्या घरी एकादशी, एकाजीच्या घरी शिवरात्र, त्यांनी रस्त्यावरची एक वीट आपल्या झोळीत ठेवली, ती रोज त्याला ते वीट द्यायचे. त्याच्या दारात म्हणायचे मला भिक्षा घाल, तो म्हणायचे मला भिक्षा घालता येणार नाही, मायच्याने होणार नाही, नको घालू म्हणाले, की वीट मी तुला दिली आहे ना, ती वीट मला दे. एक दिवस झालं, दोन दिवस झालं, चार दिवस, महिने महिने आपले येत आहेत, वीट आणतात, मला देतात, माझ्या हातनं वीट घेतात. म्हणाले हा काय उद्योग आहे तुमचा? त्यांनी सांगितलं तुझ्या हाताला दानाची सवय लागावी म्हणून मी वीट आणतो, तुझ्या हातात देतो, तुझ्याकडून घेतो. म्हणाले बस आहे, किती गोष्टींनी सत्पुरुष शिकवतील आणि किती प्रकारचे दोष दूर करतील आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणाले योगी पुरुष जे आहेत तो ते अग्नि ब्राह्मण देव यांना प्रणाम करतो आणि मनाचा प्रभाव टाकण्याकरता उद्धट वाणीनी तो काय वाटेल ते हो, कुणी कितीही बोललं, कितीही वेडवाकडं बोललं, कितीही अपमान झाला तरी तो त्यावरती आपलं उत्तर देत नाही. आणि म्हणून तर जेव्हा ताटीचे अभंग आहेत, ज्ञानेश्वर माऊलीनं उद्वेग येऊन जेव्हा त्यांनी दार लावलं तेव्हा मुक्ताबाईंनी उपदेश करताना म्हटले अहो तुम्ही योगी आहात, तुमच्या अंतःकरणामध्ये उद्वेग कसा, तुमच्या अंतःकरणात हा भाव कसा उत्पन्न झाला, ताटी उघडा आणि आपल्या अंतःकरणातल्या उद्वेगाला आधी दूर करा, चिंता क्लेश मागे सारा हे ठेवूच नका अंतःकरणामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ध्यान, वेदाध्ययन, दान, सत्य, लज्जा, म्हणाले सरलता, क्षमा, शौच, आत्मशुद्धी, इंद्रिय संयम, याच्यामुळे व्यक्तीच्या ठिकाणचं तेज वाढतं आणि त्याचे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा नाश होतो, पापांचा नाश होतो. तसेच म्हणाले योगी मनुष्याने सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी समभाव ठेवावा आणि जे काही मिळेल त्याच्यावर निर्वाह करावा, आपण आत्ता पाहिलं त्याप्रमाणे. आणि त्यांनी सांगितलं की पापरहित, तेजस्वी, मिताहारी, जितेंद्रिय आणि असं सगळं कामक्रोधांना जिंकून जो राहतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते असं त्यांनी वर्णन केलंय. आता पुढे म्हणतात ते की योग्यांनी मनाला वश करून घ्यावं, त्यानंतर आपली पाच ज्ञानेंद्रिय ताब्यात आणावी. त्यानंतर म्हणाले जेव्हा इंद्रिय त्याच्या ताब्यात येतात आणि मन त्याला वश होतं त्यावेळी तो म्हणाले योगी ज्याचं दर्शन घेतो तो परमात्मा त्याला प्राप्त होतो. त्यांनी वर्णन फार छान केलंय. म्हणाले जसा धूमरहित अग्नी असावा किंवा दीप्तिमान सूर्य असावा किंवा आकाशातली चमकणारी वीज असावी ती जशी तेजस्वी असावी तशा त्या तेजस्वी परमपुरुषाचं, परब्रह्माचं त्याला दर्शन घडतं. आता त्यांनी पुढे योगातले अंतराय सांगितलेत. म्हणाले प्रत्येक मनुष्याला, आपण आपला तर सगळ्यांना विचारण्याचा ठरलेला प्रश्न आहे की अहो जे लोक देवाचं नावसुद्धा घेत नाहीत, ज्यांच्या घरात साधं देवघरसुद्धा नाही, ते सगळे सुखात राहतात आणि आम्ही एवढा देवदेव करतो तर संकट आमच्याच वाट्याला येतात, का बरं आम्ही असे संकटग्रस्त होतो? तर त्याचं उत्तर बृहदारण्यक उपनिषदांनी फार चांगलं दिलंय. त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलंय की ते म्हणाले की आम्ही सगळे त्या इंद्राच्या आधिपत्याखाली असलेले जीव आहोत. त्या इंद्राला माहिती आहे की हे माझी पार्टी सोडून जाणार नाहीयेत, मी कायम बहुमतात आहे. पण म्हणाले एखादा जीव जरी त्याच्या ठिकाणाहून तो जर ब्रह्माच्या प्राप्ती करता किंवा ईश्वराविषयी उत्सुक होऊन आस्तिक भावानी साधना करू लागला की तो जो इंद्र आहे तो म्हणाले आमच्या मार्गामध्ये भय निर्माण करतो, संकटाचं भय निर्माण करतो आणि त्या भयाला घाबरून आम्ही फार लवकर सोडून देतो. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला धैर्य दिलंय, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठप आहे. म्हणजे परमात्मा आमचं अल्पधारिष्ठच पाहतो पण त्या अल्पधारिष्ठाला आम्ही टिकत नाही. थोडीशी परीक्षा असते, चुणूक असते. म्हणजे मी माझ्यापुरतं ते तत्वज्ञान असं बनवलंय की परमात्मा 11:59 आणि 59 सेकंद आपल्याला मोकळी सोडतो, म्हणतो आलंय संकट दे, त्याचा सामना कर, झुंज त्या संकटाबरोबर, पण तो आपले 12 कधी वाजू देत नाही, कधीच वाजत नाही. त्याचं कारण आहे त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असेल
तर तो ते करू दे होऊ देत नाही.

असंच म्हटलंय की जो योगाचा अभ्यास सुरू करतो त्या योगाभ्यासाच्या ठिकाणी अनेक अनेक असे प्रसंग उत्पन्न होतात, मोह, भ्रम, आवर्त अशी विघ्न येतात. आपण पहा, आपण म्हणतो अहो हे फार चांगले होते हो हे महाराज, आम्ही त्यांच्याकडे जात होतो, त्यांचा सगळा आचरण आणि हे इतकं सगळं आता बिघडले. आता का बिघडले? कारण साधना एका विशिष्ट स्थानापर्यंत पोचल्यानंतर जी येणारी संकट आहेत अशी, त्या संकटाला तोंड देण्याकरता मन जे आहे ते टिकाव धरू शकलं नाही, मन ढासळलं. म्हणून भगवद्गीताकारांनी योग भ्रष्टो भी जायते म्हटलंय, शुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो. योगी भ्रष्ट होतो, पुष्कळ तप केल्यानंतर महंती करायची इच्छा होते, अनेक प्रकारांनी मोह निर्माण होतो, महंतीने ताप नाश होतो तपाचा, मग ते असं सगळं जे आहे घसरण त्यांनी सांगितलंय ती सुरू होते. आणि नाहीतर मनुष्य, आणि याच्याकरता माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये म्हणाले एकाग्र करून अंतःकरण, अंतःकरण एकाग्र करावं आणि स्मरून सद्गुरू चरण, सद्गुरूंच्या चरणांचं स्मरण करावं. कुठेतरी मनुष्यानी अनन्य भावानी शरणागती स्वीकारून त्या स्थानावर दृढ राहिल्याशिवाय साधना पुढे जाऊच शकत नाही, कारण त्याला कृपानुग्रह पाहिजेच. त्या अनुग्रहाशिवाय मनुष्य निष्कंटकपणे साधना करू शकत नाही हे पुन्हा ह्या ब्रह्मपुराणाने पुढे सांगितलंय. आणि त्यांनी सांगितलं की जो आपल्या ठिकाणी अशा मोठ्या धीराने, आणि म्हणून उपनिषदांनी ह्या साधना करणाऱ्या पुरुषांना ते धीराहा असं म्हणून वर्णन केलेलं आहे, की तो साधना करणारा पुरुष आहे, तो पंडित आहे, तो तपाचरणी आहे, तो योगी आहे, अशी विशेषणं नाही लावली त्याला. ते धीराहा असं म्हटलंय की ते धीर पुरुष आहेत, की त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ओलांडून ते पलीकडे जाणारे आहेत. आता ते म्हणतात की ज्याला हे ओलांडता आलं, ज्याला ह्या मोहाच्या पलीकडे जाता आलं, ज्याला आपल्या परीनी या सगळ्यांवर मात करता आली, म्हणजे द्वंद्व सहिष्णू आलं, सहिष्णुत्व आलं किंवा सहिष्णुत्व आलं, आणि दुसरं म्हणजे त्याच्या ठिकाणी अपरिग्रह आला, या दोन गोष्टी आल्या आणि साधना चालू राहिली, तर म्हणाले त्याला भिन्न भिन्न अनुभूती यायला लागतात,

श्रोते हो, आता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम समर्थांच्या मनाच्या श्लोकातला आता 22वा श्लोक आपण पाहतो आहोत. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत त्रयाचा. आता ह्याच्यात पहिला चरण मनाला उद्देशून आहे. त्याच्यात समर्थ म्हणतायत मना सज्जना, पुन्हा तो शब्द आलेला आहे, हित माझे करावे. हित आणि फायदा ह्याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे. व्यवहारात आपण फायद्याच्या गोष्टी करत असतो, कशात फायदा मिळेल ते पकडायचं. आणि हित म्हणजे इथं कल्याण. जीवाचं कल्याण कशात आहे ते बघावं असं संतांना वाटत असतं. सामान्य मनुष्य व्यवहारातले फायदे बघत असतो, नफा तोटा काय आहे, काय केलं असता काय मिळेल, कुणी व्यक्ती भेटली त्याच्याकडून आपल्याला काय मिळण्याजोगं आहे, एखादी गोष्ट केली तर त्याच्यातून आपला फायदा काय आहे, लाभ काय होणार आहे, ह्याकडे दृष्टी असते. म्हणजे स्वार्थी दृष्टी प्रत्येकाची असते की या संसारात, पण ते म्हणतात समर्थ, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. संसाराचा हाट आहे, भरलेला आहे बाजार, पण त्याच्यातून नफा देवाचा मिळाला पाहिजे. संसार टाकायला सांगत नाहीत, संसार सोडावं म्हणत नाहीत. उलट समर्थाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर का संसार टाकून परमार्थ केला तर अन्न मिळेना खायला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा? त्यामुळे संसार टाकायचा नाही आहे, संसार व्यवस्थित करायचा आहे. पण तो करत असताना त्याचं ध्येयाकडे लक्ष पाहिजे. या नरजन्मातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती, आत्मदर्शन हे ध्येय गाठायचं आहे. ते जर गाठलं नाही आणि सबंध जन्मभर खातायत पितायत झोपतायत पैसे मिळवतायत, काहीही अर्थ नाही, त्याची किंमत शून्य आहे. किती वैभवशाली संसार असो नाहीतर दरिद्री फाटका संसार असो, जोवर भगवंताच्या प्राप्तीकडे लक्ष जात नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी शून्यवत आहेत. जसं म्हटलेलं आहे शून्य शून्य शून्य किती असतील ती, पण त्याच्या पाठीमागं जर एकाचा आकडा नसेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. विद्वत्ता आहे, पैसा आहे, ऐश्वर आहे, गाडी घोडे मुलं बाळं सगळं आहे, पण पाठीमागे भगवंत नाही, अध्यात्माची परमार्थाची साधना नाही असं जर असेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. म्हणून ह्याच्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे मना सज्जना हित माझे करावे. माझं हित करतो, माझं कल्याण ज्या योगे आहे ते तू पहा, बाकीच्या सगळ्या सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्या मला नको आहेत. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचं का त्यांनी लगेच त्याचा उपायही सांगितला आहे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. आपल्याला म्हणजे जीवाला जर आपलं हित साधायचं असेल नरजन्मात येऊन तर त्या रघुनायकाला दृढ चित्ती धरावे. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. धरायला सांगितलंय पक्क, दृढ धरावे. आणि ते कुठं धरावे? मनात नाही, चित्तात. मनात अनेक गोष्टी येतात दिवसभरात, पण त्यातल्या काहीच गोष्टीवर चिंतन घडतं आणि त्या गोष्टी चित्तात जाऊन बसतात. तसं रघुनायकाला वरवर नाही. आपण देवाची पूजाही करतो वरवर, लक्ष नसतंच पूजेकडे. पूजा करत असतो, तोंडाने स्तोत्र म्हणतही असतो, पण त्यावेळेला देखील डोक्यात विचार असतात ते संसाराचे, धंदा उद्योगाचे, व्यवसायाचे. त्यामुळे ती पूजा भगवंताला पोचतच नाही. त्याच्या उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे की भगवंताला राघव श्रीहरी सगळे शब्द जे उद्देशून म्हटलेले आहेत ते भगवंताला उद्देशूनच आहेत. रामचंद्र हे समर्थांचं दैवत असल्यामुळे त्यांनी तो शब्द वारंवार वापरलेला आहे. रघुनायक, राघव, राम असे शब्द वापरले, पण एकच तो भगवंत. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे त्याला दृढ चित्ती धरावे. आपल्या अंतःकरणात त्याला पक्का धरून ठेवावा. जोपर्यंत अंतःकरणात इतर विषय आहेत, काय आड येत असेल तर विषय वासना आड येते. विषय आड येत नाहीत, विषय एक वेळ भोगले त्यावेळेला तरी चालतील, पण विषयाची वासना, एखादा विषय भोगला की पुन्हा तो मिळावा, तो बसला विषय चित्तात जाऊन.
श्रीखंड असा शब्द उच्चारला की मन लगेच त्या श्रीखंडाच्या आकाराचं होतं आणि बसलं तिथं चित्ताचं. म्हणजे ज्या चित्तामध्ये राघव बसायला पाहिजे त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय, म्हणजे आधी विविध विषय आणि एखादा आवडता विषय पुन्हा पुन्हा, म्हणजे इरून फिरून होतं काय की त्या चित्तामध्ये भगवंताला स्थान करायचा आणि तिथंच त्याचं आसन स्थिर करायचं. त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय त्या अंतःकरणात येऊन बसतात आणि मग भगवंताला राहायला जागाच नाही अशी अवस्था होती. भगवंताला हाका मारली तो बघतो डोकावून तर आत इतके विषय आणि विकार भरलेले आहेत की राहायला जागाच नाही. म्हणून म्हणतात संत, मन करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. गोपाळ बघत असतो कुठं आपल्याला राहायला जागा मिळते का, पण प्रत्येकाचं मन असं भरलेलं आहे की त्या ठिकाणी त्याला जागाच नाही. मग त्यांनी जर येऊन तिथं राहायला हवं असेल तर काय करायला पाहिजे, मन करारे निर्मळ, निर्मळ मन केलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेचा त्या मनामध्ये उपसर्ग असता कामा नये. कसलीच उपाधी नको, काम नको, क्रोध नको, मत्सर, दंभ, अहंकार सगळ्या जे विकार आहेत, नाना प्रकारच्या कल्पना, सुरुवात कल्पनापासूनच होती. काहीतरी डोक्यात कल्पना एखादी आली की झालं, मनामध्ये त्या कल्पनेचं भुंगा सुरू झाला, विचार सुरू झाले, त्याच्यातून मग नाना वासना, कामना, इच्छा सुरू झाल्या. हे मला पाहिजे, कुणाचं काही पाहिलं पाहिजे आपल्याला सुरू झालं. आणि त्यामुळे रघुनायकाला दृढ चित्ती धर तर अशा कामना जातील. आधी कामना गेल्या मग रघुनाथाला दृढ धरलं का काय, आधी काय व्हायला पाहिजे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला पाहिजेत. एकाच वेळी रघुनायकालाही घट्ट धरायला पाहिजे आणि त्याच वेळेला कामना वासनांना बाजूला करायला पाहिजे. त्या बाजूला होतील तसं तसं त्याचं जे स्थान आहे ते तिथं दृढ होईल. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. आत धरायचं आहे, तोंडाने नुसतं नाम घेतोय आणि आत नाहीच आहे, आत पुन्हा संसारच बसलाय असं जर असेल तर देवाला फसवता येत नाही. माणसाला फसवता येईल, नाम घेत आहेत, माळा ओढतायत, पण त्या माळेकडे लक्षच नाही आहे, लक्ष आहे आत. आज काय करायचं, उद्या काय करायचं, भविष्यात काय होणार आहे, भूतकाळात काय झालं, चिंतन आणि चिंता दोन्ही चालू आहेत. हे दोन्ही चालू आहे आणि आत राघव राहणार कसा. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. आता रघुनायक कसा आहे त्या पुढच्या दोन चरणात त्यांनी सांगितलं. महाराज तो स्वामी वायुसुताचा, तो महाराज आहे, कशाचा आहे आणि स्वामी आहे वायुसुताचा. वायुसुत हनुमंत, त्या हनुमंतांचा तो स्वामी आहे, महाराज आहे आणि हनुमंत त्याचे दास आहेत. असा हा जो रघुनायक आहे तो आणखी काय करतो, जनाउद्धरी. चौथ्या चरणात त्यांनी म्हटलंय, जनाउद्धरी नाथ लोकत्रयाचा. हा लोकत्रयाचा, तिन्ही लोकाचा नाथ आहे, स्वामी आहे, अधिकारी पुरुष आहे, पण कशासाठी तो आलेला आहे, जनाउद्धरी, लोकोद्धाराचं कंकण हाती बांधून त्याचा जन्म आहे. हे जे अवतारी पुरुष जन्माला येतात ते कशासाठी येतात, काही एक मिशन घेऊन आलेले असतात. ते काय आहे, ते भगवद्गीतेत सांगितलं आहे भगवंताने, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आम्ही येतो युगायुगातून कशासाठी, परित्राणाय साधूनां. पहिला शब्द आहे साधूंचं परित्राण करण्यासाठी आणि विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं परित्राण करायचं असेल तर दुष्कृतीं जे आहेत त्यांचा नाश करायला पाहिजे. सगळेच जर दुष्कृती नसतील आणि एकमेकामध्ये भांडून मरत असतील तर मरू देत ना, आपल्याला काही कर्तव्य नाही, तसं नाही आहे. त्याचे जे भक्त आहेत, सज्जन मंडळी आहेत, त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी. म्हणून परित्राणाय साधूना एक काम, विनाशायाचं दुष्कृताम त्यांचं परित्राण करण्यासाठी दुष्कृतींना नष्ट केलं पाहिजे आणि त्या दोन्हीनंतर धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे जे अवतारी पुरुष असतात ते त्याच कार्यासाठी येतात, तेवढं कार्य झालं की जिथून आलेले असतात तिथं ते लीन होतात. म्हणून इथं त्यांनी जे सांगितलेलं आहे,
की मना सज्जना हित माझे करावे आणि ते करण्यासाठी रघुनायकाला चित्ती धरावं आणि तो रघुनायक कसा आहे तेही त्यांनी सांगितलं आहे. आणि हनुमंत ज्याचे दास आहेत ते हनुमंत कसे आहेत, मनोजीवम मारुतीतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम, म्हणजे ते कसे आहेत, बुद्धिवान आहेत, चातुर्य आहे त्यांच्याजवळ, शौर्य धैर्य सगळं काही आहे, राजकारण धुरंदर म्हटल्यासारखं आहे, कुठं काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे, म्हणजे बल आहे बुद्धी आहे. आणि पुन्हा रामचंद्रांचे दास आहेत. हनुमंतांच्याबद्दल म्हणतात की जेव्हा कुठं काही काम करायचं असेल, युद्ध करायचं आहे कुठं शत्रूंचा मा काही निपात करायचं आहे, त्यावेळेला ते जात असत आणि ते काम झालं की पुन्हा ध्यानाला बसत असत, दुसरा विषयच नाही डोक्यात. एक तर आपल्या धन्याने रामचंद्रांनी सांगितलेलं काम, नाही तर पुन्हा ध्यानस्थ बसायचं. असे जे हनुमंत आहेत, अशा हनुमंतांचा धनी स्वामी असे जे रामचंद्र आहेत, त्यांचं सामर्थ्य किती असलं पाहिजे. मग त्यांची कृपा जर आपण संपादन केली तर आपलं हित का होणार नाही. आणि आपलं हित ह्याचाच अर्थ असा, ह्याच जन्मात आपण मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाही. हे सगळं होण्यासाठी रघुनायकाला दृढ धरायला पाहिजे असं समर्थ ह्याच्यात सांगतात. म्हणून मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादर करते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिरभूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात एक ब्राह्मण राहत होता। आयुष्यभर त्याने शिवलिंगाची पूजा केली। पहाटे उठायचा, स्नान करून पूजेला बसायचा, सूर्य कासराभर वर येईपर्यंत त्याची पूजा चालायची। मग तो गावातल्या शिवमंदिरात जायचा, तिथला तो पुजारी होता। सायंकाळपर्यंत तिथे तो पूजा सांगायचा, रात्र पडल्यावर घरी यायचा, पुन्हा स्नान करायचा आणि घरातल्या पूजेला बसायचा। स्वामींच्या लक्षात ब्राह्मणाचा हा खोळेपणा आला होता। एकदा स्वामी पहाटेच ब्राह्मणाच्या घरी गेले। प्रत्यक्ष भगवंत घरी आला असूनही त्यांचं स्वागत करायच्या ऐवजी तो ब्राह्मण पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न झाला। थोड्या वेळ गेल्यावर स्वामींनी काय केलं तर अपूर्व तेज निर्माण केलं। प्रचंड प्रकाश खोलीभर दाटून आला। ब्राह्मणाचे डोळे दिपले, त्याने समोर पाहिलं, स्वामी उभे होते आणि त्यांच्या सर्वांगातून तेज फाकत होतं। स्वामींच्या हातात त्रिशूळ होता, कमरेला हरणाचं कातडं होतं, पायात खडावा होत्या, कपाळावर भस्म होतं आणि अचानकपणे स्वामींच्या मस्तकावरून गंगेचा प्रवाह वाहू लागला। ब्राह्मणाला स्वामींचं भगवंत अस्तित्व जाणवलं। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची जणू स्वामींनी सांगता केली होती। स्वामींनी ब्राह्मणाला उठवलं, म्हणाले, अरे तुझं सगळं आयुष्य पार्थिव लिंगाची पूजा करण्यात गेलं, आयुष्याचे फार थोडे दिवस आता शिल्लक राहिले, आता तरी नामात गर्क राहण्याचा प्रयत्न कर। प्रतिमांची पूजा किती दिवस करायची ह्याला मर्यादा असतात, पाषाणाची पूजा करण्यापेक्षा गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे। सद्गुरु तुझी प्रत्यक्ष भगवंताशी गाठ घालून देईल, हे काम पाषाणाला कधीच करता येणार नाही। स्वामींचं हे बोलणं ऐकून ब्राह्मणाचे डोळे उघडले। स्वामींनी तर त्याला सांब शिवाचं दर्शनच घडवलं होतं। त्या अपूर्व क्षणापासून ब्राह्मणाने पाषाणाची पूजा बंद केली आणि तो स्वामींच्या सेवेला लागला। तो नित्य स्वामींचीच मनपूर्वक पूजा करू लागला। स्वामी ब्राह्मणावर प्रसन्न झाले। स्वामींनी म्हटल्याप्रमाणे काही दिवसांनी मृत्यूची गडद सावली त्याच्या भोवती घिरट्या घालू लागली। तेव्हा स्वामींनी त्याला जवळ बोलावलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला। मृत्यूच्या क्षणी स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या डोळ्यावर आपला उजवा हात ठेवला। त्या क्षणी ब्राह्मणाला शिवस्पर्श झाल्याचं जाणवलं आणि त्याने स्वामींपुढे हात जोडले। स्वामींनी ब्राह्मणाला मोक्षाच्या दरवाजाशी आणून ठेवलं होतं। त्या क्षणी स्वामींचं नाव घेत तो अनंतात विलीन झाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सतत नाम घेत राहिलं की मन आणि चित्त शुद्ध होत जातं, मनातले सर्व प्रकारची वासना आपोआप शांत होत जाते, षड्रिपूंच्या विळख्यात अडकलेलं मन मोकळं होतं, आनंदाला नवे गरुड पंख फुटतात। एक लक्षात ठेवा, ह्या नामाच्या आनंद आभाळात आपण उंच उडायला लागलो की उच्च आध्यात्मिक अनुभवाचं अवकाश आपल्या कवेत येतं। हे सारं एक नाम करतं, म्हणून सदैव नामात राहा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: विठ्ठल शिंदे यांनी संगीत दिलेलं पद, स्वर आहे R.N. पराडकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 ऑगस्ट. वासनेला कसं जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून ज्ञान सार्थकही लागलं असं होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आलं त्यालाच पोथी खरी कळली असं म्हणावं. पोथीत सांगितलेलं ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग. म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान जरी नसलं तरी त्याला मिळवायचं काहीच उरत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असं नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालवणं सोपं असतं. सद्गुरूला शरण जा म्हटलं तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल त्याला शंका येणार नाही. काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचं तरी आपलं घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसं खरं तसं कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला तिला मारायला देवाचं स्मरण पाहिजे. भगवंताचं होणं हे माझं या जन्मातलं मुख्य काम आहे असं समजावं. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचं होता येतं. आपलं मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येतं. लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावं. आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात, त्याचप्रमाणे आपलं चित्त कुठे गुंतलं आहे हे आपण पाहावं. तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणं वेडेपणाचं आहे हे ध्यानात ठेवावं. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपलं कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणं फार कठीण जातं. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचं सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे, श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे शाहीर साबळे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

कल्याण होईल ग बोलतो तुझ राम धर्मा

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझे राजस योग मुद्रा पूर्ण वैराग्य जाते

प्रमाण पाचची परी अति दारुण ब्रह्माजीक नाडले जाण इतरांचा कोण पडी पाडू मोठमोठे ऋषी मुनी कुठल्या तरी विषयामध्ये अडकले पण त्या एका विषयाने त्यांची वाट लागली अशा कथा आपण पाहतो. विषयाचे जे गोडपण ते विखाहुनी दारुण विषय एकदा आणि मरण पुन्हा पुन्हा मरण विषयांचे पुढती जन्म पुढती मरण हे विषयास्तव घडे जाण संसाराचे सबळपण विषयाधीन उद्धवा. सगळ्या संतांनी विषयांचे धोके सांगितलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की विषयाचं चिंतन करणं आणि विषयांचं सेवन करणं म्हणजे सापाशी आणि वाघाशी मैत्री करणं आहे. ती प्रकाश बाबा आमच्यांना परवडेल आपल्याला परवडणार नाही. अपवाद असतात ते गोष्टी पण संसकट ते आपल्याला जमणार नाही. म्हणून विषयाचे दोष सांगताना शंकराचार्य म्हणतात की माणसाला दोषदृष्टी नसावी पण विषयाबद्दल दोषदृष्टी ठेवायला काही हरकत नाही. कारण विषयाचं कसं आहे अनित्य आहे. तो विषय आपल्याला प्राप्त होईलच याची कुठल्याही प्रकारची खात्री नसते. रावणाला खूप सिद्धीची अपेक्षा होती शेवटपर्यंत त्याला सीता मिळवू शकली नाही. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सलमान खानला ऐश्वर्यरावची अपेक्षा होती पण ते रत्न त्याला मिळू शकणार नव्हतं. त्याचा योग वेगळ्या ठिकाणी होता. किती धडपड त्याने केली त्याने अजून लग्न केलं नाही. त्या मनस्तापामुळे त्याच्या मानसिकतेमुळे आपल्याला जो विषय हवा आहे तो विषय गॅरंटेडली आपल्याला मिळाल्याची खात्री काय. किती लोकांची यादी होती पंतप्रधान पदासाठी एप्रिल महिन्यात. कुठे गेले सगळे लोक. हा पंतप्रधान होईल तो पंतप्रधान होईल मुलांसिंनी सुद्धा बाशिंग बांधलं होतं मी पंतप्रधान होणार म्हणून. प्रत्येक विषय कोणाला नको आहे आणि विषयासाठी नुसती स्पर्धा चालली आहे पण तो विषय नित्य आहे का. तुम्हाला तो खात्रीने मिळणार आहे का. आणि विषय मिळाल्यानंतर शांती आणि समाधान आहे का. अतृप्ती शंकराचार्यांनी सांगितलंय कितीही विषय मिळाला तरी तृप्ती नाहीच आहे. भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे कितीही तूप घातलं तरी अग्नी शांत होत नाही तो भडकतच राहतो त्याप्रमाणे कितीही विषयाचं सेवन केलं तरी तृप्ती होत नाही. पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा विषय भोगत राहावेसे वाटतात. फलमिथ्यत्व हे शंकराचार्यांनी विषयाचा दोष सांगितलेला आहे की आपण विषयाचं सेवन करतो त्याचं फळ मिळतं पण ते फळ खरंच असतं का. त्याला फळ म्हणायचं का. दुपारी जेवण केलं रात्री पुन्हा भूक लागली मग दुपारी जेवण केल्यानंतर पोट भरलं हे फळ खरं आहे का. मध्ये पुन्हा काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं सगळे पुन्हा नाट्य करावं असं वाटतं. मग जेवण केल्याने पोट भरत हे खरं आहे का. फलमिथ्यात्व तेवढ्या पुरतं ते बरं वाटतं तेवढ्यापुरता समाधान झाल्याचा आभास निर्माण होतो आणि पुन्हा ती गोष्ट करावीशी वाटते. म्हणून त्याला शब्द वापरलेला आहे परिणाम दुःख. मग त्याची सवयच लागून जाते आणि सवय लागली की त्याचे परिणामही दुःख भोगायला लागत. परिणाम दुःखाचा आणखी कसा अर्थ होतो की खूप आवडला पदार्थ म्हणून तो जास्त प्रमाणात खाल्ला पण लगेच दुसऱ्याशी त्याचा त्रास झाला त्याचं पचन झालं नाही म्हणजे परिणाम दुःख. तापदुःख सांगितलंय शंकराचार्य म्हणतात विषय सेवनाचा आणखी एक दोष म्हणजे तापदुःख. तापदुःख मोठं विलक्षण वर्णन आहे त्याच की जो विषय मला मिळालेला आहे त्याने मी तृप्त असावं की नाही. तो विषय मला मिळाला पण त्याहून चांगला विषय दुसऱ्याला मिळाला. आता याच्यावर औषध काय सांगा.
मी खूप चांगली गाडी घेतली, 15-16 लाखाची गाडी आली घरामध्ये, त्याच्या मी आनंदात होतो. तेवढ्याच आमच्या शेजारच्याने 40 लाखाची गाडी घेतली, संपलं 15 लाखाच्या गाडीचा आनंद संपला. आता पुन्हा एखादा घोटाळा करून पैसे जमवून 40 लाखाची गाडी घेतल्याशिवाय किंवा 50 लाखाची गाडी घेतल्याशिवाय आता चित्ताला शांतता नाही. केव्हा शांतता मिळणार आहे? ते जाहिरात असते, ये दिल मांगे मोर, केव्हा तृप्ती होणार आहे? मोबाईलची जाहिरात असते, एक सेमन नाही भरता, एका मोबाईलने भागत ते दोन पाहिजेत, मग दोनांमध्ये दोन दोन नंबर, चार नंबर पाहिजेत. जितकं तुमच्या कार्डवरती जास्त मोबाईल नंबर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस आहे वेगवेगळ्या ऑफिसेस ब्रँचेस, तेवढं महत्व जास्त असतं. केव्हा थांबणार आहे, कुठे थांबणार आहे? म्हणजे पुन्हा तापदुःख सुरू होतं, पुन्हा देशकाल परिच्छिन्न आहे. विषय एखादा विषय एखाद्या देशात चांगला आहे तो दुसऱ्या देशात तसा लागू होत नाही. एखाद्या परिस्थितीत तो अनुकूल असतो, दुसऱ्या परिस्थितीत तो प्रतिकूल असतो. हिवाळ्यामध्ये स्वेटर अनुकूल आहे, उन्हाळ्यात स्वेटर घातला तर, पावसाळ्यात छत्री रेनकोट अनुकूल आहे, हिवाळ्यात छत्री आणि रेनकोट घेऊन आलात तर. म्हणजे कुठलाही पदार्थ जेव्हा आपण विषयाचा करतो तेव्हा त्याचं देशकाल परिच्छिन्न महत्व कमी जास्त होत जातं, बदलत राहतं. म्हणून विषयाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही आणि अशांतीचं फळ हे विषयाला निश्चित आहे. म्हणून भगवंताने गीतेत म्हटलंय, त्यागात शांती निरंतरम. एवढा तुम्ही विषयात त्याग कराल तेवढी तुम्हाला शांती. अतिविषयी सर्वदा धैन्यवान, समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून मना कल्पनाते नको विषयांची, मना कल्पनाते नको विषयाची, याचा अर्थ संगत त्यागात. चिंतनच करू नको, मुले कुठं राहा, सुरुवात कुठून आहे? चिंतनापासून आहे. चिंतनाच्या लेवलला ते कंट्रोलमध्ये आण, म्हणजे मग पुढे ते आणखी वाढणार नाही, पसरणार नाही. म्हणून विषयाचा त्याग गृहस्थाश्रमी माणसाला आणि संन्याशाला सुद्धा, देहधारणेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या विषय सेवन करायला लागेल. देहधारणेसाठी जे विषय आवश्यक आहेत त्याचे पुन्हा इकॉनॉमिक नुसार नेसेसिटीज, कम्फर्ट आणि लक्झरीज हे प्रकार नक्की पाहायला लागतील. की आपल्याकडे ती वस्तू आहे ती आपण नेसेसिटी म्हणून ठेवली आहे का लक्झरी म्हणून ठेवलेली आहे? खरंच त्याची आपल्याला गरज आहे का? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या ज्या कल्पना बदलत गेलेल्या आहेत त्याबरोबर आपण वाहत चाललेलो आहोत. जेवढा विषयांचा पसारा वाढत राहील तेवढं माणसाचं मन ईश्वरापासून दूर जाईल. जितके कमी विषय असतील, जितकी कमी तृष्णा असेल, तेवढं त्याचं मन शांत आणि स्थिर होईल आणि भगवंताचं चिंतन करू शकेल. म्हणून नारदांनी विषय त्याग आणि संगत त्याग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या साधनेबद्दल पहिल्यांदा सांगितलेल्या आहेत. आता जे मन विषय चिंतन करत आहे, जी इंद्रिय विषय सेवन करत आहे, त्या मनाला आणि त्या इंद्रियांना विषय चिंतनापासून आणि विषय सेवनापासून परावृत्त केल्यानंतर त्यांना काहीतरी पर्याय दिला पाहिजे, सबस्टिट्यूट दिला पाहिजे. 36व्या सूत्रात तो सबस्टिट्यूट दिलेला आहे, अव्यावृत भजना. अव्यावृत भजन म्हणजे अखंड भजन, व्यावृत म्हणजे तिथून परत नाही. व्यावृत म्हणजे एखाद्या गोष्टीवरनं परत नाही. आता मी 1 तारखेला दुबईला आलो, 10 तारखेला मी दुबईला पुण्याला परत जाणार, म्हणजे माझं इथं येणं कसं आहे? व्यावृत आहे. अव्यावृत याचा अर्थ एकदा मन तिथं बसलं की तिथून मन परत जायला तयार होत नाही. आता कुठे धावे मन तुझे चरण देखली या, गोविंद गोविंद मना लागली या छंद.
माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नयनगुडी तुकाराम महाराज म्हणतात. एकदा मनाला त्या गोष्टीची आवड निर्माण झाली की मन अनन्यपणे त्या भक्तीमध्ये अडकून राहत. मग अखंड भगवंताचं स्मरण हा भगवंताबद्दलचं ते परमप्रेम निर्माण होण्याचं एक साधन सांगितलेलं आहे. गोंदळकर महाराज म्हणतात प्रेमाचं रहस्य काय आहे, सहवासाने प्रेम निर्माण होत. तीन चार वर्ष दुबईत राहिला की तीन चार वर्षाच्या सहवासाने आपण आता दुबईतच स्थायिक व्हावं असं वाटायला लागत. कशातनं प्रेम निर्माण झालं? सहवासातनं. सहवासातनं माणसाला प्रेम वाढत राहतं. मग सतत नामाचा सहवास घडला तर, सतत भगवंताच्या कथेचा सहवास घडला तर त्याच्याबद्दलचं चिंतन सुरू होईल, त्याच्याबद्दलचं अनुसंधान सुरू होईल. म्हणून अव्यावृत भजनात अखंड भजन सगळ्या संतांनी नामस्मरणाबद्दल सर्व काळ सर्वदा निरंतर असे शब्द वापरलेले आहेत. सर्वजण समर्थांतात प्रातःकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे किंवा नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. किंवा तुकाराम महाराज म्हणतात आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंभो. ते समाधान म्हटले खाता जेविता धंदा करता नाम विसरोची नाहीये, सतत त्याचं स्मरण. म्हणून तर तद्वी स्मरण आहे, परमव्याकुलता म्हटलेलं आहे नारदांनी. मग सतत त्याच अखंड भजन. म्हणून सर्व काळ सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा सर्व काळ सर्वत्र निरंतर असे शब्द वापरून अव्यावृत भजनाचंच लक्षण किंवा साधन वेगवेगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुकुमाईचे पती सोयरिया. म्हणजे सदा सतत माझ्या डोळ्यासमोर तूच असला पाहिजे. तेच मागणं समर्थ म्हणतात तुझे रूपडे लोचनी म्या पावे, तुझे गुण गाता मनासी राहावे, को आवडी भक्ती पंथे चिदाता रघुनायका मागणे ची आता. नाथांनी भागवतामध्ये आपल्या 11च्या 11 इंद्रियांद्वारे, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि मन हे किंवा अंतःकरण हे 11वे इंद्रिय, या 11च्या 11 इंद्रियांद्वारे कशी भगवंताची भक्ती करावी त्याचं वर्णन केलेलं आहे अव्यावृत भजनात. अव्यावृत भजनात याचा अर्थ आपलं प्रत्येक इंद्रिय तदानुकूल असलं पाहिजे. नाहीतर डोळ्यांना टीव्ही पाहायची इच्छा आहे आणि पायाला पंढरपूरला जायची इच्छा आहे, आतल्याच संघर्ष सुरू झाला. डोळे म्हणतात की आपण पंढरपूरला, पाय म्हणतात पंढरपूरला जाऊयात, आले आता आषाढी एकादशी, डोळे म्हणतात त्या आधी सिनेमा बघ, महत्वाचा सिनेमा चाललेला आहे, ते बाकी तर काही सांगू नको. म्हणजे इंद्रियांद्रियांचा संघर्ष लागला. त्यापेक्षा प्रत्येक इंद्रिय 11 ही इंद्रिय वृत्ती कैशा लावाव्या भगवत भक्ती, ऐक राजा तुझ प्रती संक्षेप स्थिती सांगे ना. शुकदेव प्रेक्षित राजाला सांगताय मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हेने करावे नामस्मरण, हरि कीर्तन अहर्निशी करी करावे हरिपूजन, चरणी देवालय गमन, घ्राण तुलसी अमोद ग्रहण, जिही हरिचरण पूजिले. आळस दौडुनी दुरी अभिमान घालुनिया बाहेरी, अहर्निशी कीर्तन करी कर्वन धरी जाणीवेचा, विसरोनी आन आठवण अखंडता हरिस्मरण, या नाव भक्तीसी विकला प्राण, इतर भजन अनुमानाधिक. प्राण विकला, जीवे अंगे विकला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तसं जीव त्याच नामस्मरण करते आहे, पावलं त्याच्याच मंदिराच्या दिशेने चाललेली आहे, हाताने देवाचं पूजन चाललेलं आहे, घ्राणेंद्रिय वास घेतात
तो देवाला वाहिलेल्या फुलांचा, देवाला लावलेल्या अत्तरांचा, देवाला लावलेल्या उदबत्तीचा, म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे त्याच्यासाठी वाहिलं गेलेलं आहे. तदर्पिता अखिल आचारिता, सगळं त्याला अर्पण. तुकोबारायांनी म्हटलं, नामदेव महाराजांनी म्हटलं, सगळी इंद्रिय कशी लावायची? 11 च्या 11 इंद्रिय भगवंताकडे अव्यावृत भजनात कशी रूपांतरित करायची? नामदेव महाराज म्हणतात, श्रवणी तुझे नाम ऐकावे आवडी, चित्ते देवणी बुडी प्रेमडोही, नैनी तुझे रूप देखावे सर्वत्र, वावे भूत मात्र सखे माझे, वदनी तुझे नाम गावे निर्विकल्प, धुरुनी तुझे रूप हृदय कमळी, काया संता चरणी जावी लोटांगणी, ते भाग्य अनुदिनी देई बापा. रोज माझ्या वाट्याला भाग्य येऊ दे. तुकाराम महाराज तेच म्हटलंय, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्याव सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका हो कान विठोबाचे गुणगान, मना ते धाव घेई विठोबाचे पायी राई. म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे डेडिकेटेडली त्या एका विषयासाठी वाहून घेतलेले आहे, तिथं सगळे जण समर्पित आहेत. ते समर्थन मला श्लोक सांगितलंय, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोरो सोडू नये येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो, विचार उच्चार आणि आचार तिन्ही स्तरावरती काय राम. विचारात रामाबद्दलचं चिंतन, उच्चारात रामाचा जप आणि आचरणामध्ये रामासारखं आचरण सदाचरण. तस या तिन्ही मध्ये ऐक्य जेव्हा होत तेव्हा अखंड भजन तयार होत. अखंड भजन म्हणजे अली वारकर लोकांचे अखंड सप्ताह होतात, दिवसभर लाऊडस्पीकर डॅन डॅन डॅन आरडाओरडा, त्याला अखंड भजन म्हणत नाही, त्याला अखंड उपद्रव म्हणतात. मुलांच्या परीक्षा आलेल्या असतात, मुलांना अभ्यास करायचा असतो. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट, इथं दुबईमध्ये ते नाही अजिबात, पण आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्ट लाऊडस्पीकरवर आली की कार्यक्रम झाला असं लोकांना वाटतं, त्याशिवाय कार्यक्रमच होत नाही. सत्यनारायणची पूजा असली लगेच सकाळपासून गाणी, आणि ती गाणी सुद्धा कुठली असतात, ज्याचा सत्यनारायणाशी काही संबंध असत नाही अशी गाणी. गोकुळाष्टमी म्हटलं की दिवसभर डॅन डॅन त्या बॉल्डी ठेवलेल्या असतात, 5-50 बॉक्सेस रस्त्यावर ठेवलेल्या असतात, सकाळपासून ते वेगवेगळे सिनेमातली गाणी, काय त्या गाण्याचा कृष्णाशी संबंध आहे? मग तो दहिंडीचा कार्यक्रम. आता याला काही अव्यावृत भजन म्हणत नाही. अव्यावृत भजन म्हणजे मनाने भगवंताजवळ असणं, मनाने भगवंताचं चिंतन करणं, इंद्रियाने भगवंतासाठी व्याकुळ होणं, त्याला अव्यावृत भजन म्हटलेलं आहे. नुसतं आरडाओरडा दंगा झोपा किंवा गणपतीची मिरवणूक दुपारी 4 वाजता संपली, संध्याकाळी 6 संपली, पुणेकरांचा तो प्रेस्टिज शो, किती वेळ मिरवणूक चालली, किती वेळ मिरवणूक चालली म्हणजे किती दारू संपली.

दान किती घ्यावं तुम्हाला सांगू का? तुमचं रक्त तपासलं ना तर त्या लॅबवाल्याने सांगितलं पाहिजे की तुमच्या रक्तात नाम खूप आहे बा, इतकं नामामध्ये रमून जाव. ते ब्रह्मानंद महाराज गोंदवलेकर महाराज गेल्यानंतर उत्सवाला यायचे गोंदवल्याला, आणि उत्सवामध्ये पेढे करण्याचा एक कार्यक्रम असायचा, शिवडीसरांना पेढे प्रसाद दिले जायचे. तर पेढे वळायचं काम हे सगळे स्वयंसेवक रात्री करायचे. असं लक्षात आलं की पेढे असे गोल गोल करायचे आणि मग असे दाबून चपटे करायचे, आणि ते चपटे पेढे असे परातीमध्ये ठेवले जायचे. थोडं लोकांच्या लक्षात आलं की काही काही पेढे असे आहेत की जे दाबल्यानंतर त्याच्यावर श्रीराम हा शिक्को म्हणतो. मग लक्षात आलं की बेलदडीचे ब्रह्मानंद महाराज जेव्हा असं तो पेढा हे करून दाबतात तेव्हा त्याच्यावरती श्रीराम हे अक्षर उमटलं जात. म्हणजे इतकं त्यांच्या रोमारोमामध्ये राम नाम भिजलेलं होत. मग असं रोमारोमात ते भिजलेलं असणं त्याला अव्यावृत भजन म्हणतात. तुम्ही जेव्हा अखंड भजनामध्ये असाल तेव्हा विषय तुमच्यावरती झडपच घालू शकणार नाही. म्हणून मग सांगितलंय की अखंड भजन शक्य नाही आहे. मग काय, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला भजन शक्य असेल तेव्हा भजन करा, आणि बाकीच्या वेळात तुमची जी विहित कर्म तुम्ही करणार आहात ती सगळी विहित कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा. कॉम्बिनेशन जे सांगितलंय कर्म भक्ती ज्ञान योग यांचं ते त्याविषयी सांगितलेलं आहे. एखादी मीराबाई, एखादे तुकाराम महाराज, एखादे रामकृष्ण, एखादे चैतन्य महाप्रभू 24 तास भजनामध्ये दंग होऊ शकतात. 11 दिवस तुकाराम महाराज जे बसले त्या खडकावरती ते 11 दिवस भजनच सुरू होत. बाकीच्यांचं मन सारखं वेगवेगळ्या विषयावरती द्यायच. मग 9 विधा भक्ती सांगितली, मग ध्यानाचे वेगवेगळे प्रकार सांगितले, मग तुझे कर्म करशील ते कर्म ईश्वर आपण बुद्धीने कर. मग गोपी धारा काढत होत्या त्या कृष्णाच्या गायी आहेत, कृष्णाला दूध द्यायचं आहे, कृष्णाला लोणी द्यायचं आहे, त्यासाठी धारा काढतोय. याच भावामध्ये हे सगळं कृष्णासाठी आहे. मग तुमची नोकरी असेल, जो व्यवसाय असेल, जो बिझनेस असेल, त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि काम संपल्यानंतर प्रार्थना करायची, आणि प्रार्थनेच्या चौकटीमध्ये ते सगळं कर्म बसून टाकायचं, म्हणजे ते सगळंच्या सगळं त्याला प्राप्त होतं. गोंदवलेकर महाराजकडे एक बाई आल्या होत्या आणि त्यांना तुम्ही सारखं नाम घ्या म्हणता कसं शक्य आहे? ते आपल्याला किती कामं असतात ते सगळं सांगितलं, यादीत सांगितलं, केव्हा नाम घ्यायचं सांगा म्हणजे. गोंदवलेकर महाराज म्हणाले, बाई तुम्ही अंथरुणात सकाळी 1 मिनिट आणि रात्री 1 मिनिट वेळ देऊ शकाल का? तर त्या बाई म्हटलं, हो ठीक आहे. आता इतकं म्हटल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा मी देऊ शकणार नाही असं फारच उद्धटपणाचं होतं एवढ्या मोठ्या माणसासमोर बोलताना. त्यांना हो म्हटलं, मी सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट देऊ शकेन. मग गोंदवलेकर महाराज म्हणाले, सकाळी उठल्यानंतर तुम्ही अंथरुणात 1 मिनिट बसा आणि मनात प्रार्थना करा की परमेश्वरा तुझ्या कृपेने आजचा दिवस उगवला. आज दिवसभरात मी जी जी कर्म करेल ते तुझं नामस्मरण असेल. आज दिवसभरात माझ्यातून जे जे व्यवहार होतील ती तुझी पूजा असेल. आणि असं रात्री झोपताना सांगा की परमेश्वरा आज दिवसभरात माझ्यातून जी जी कर्म झाली ती सगळी तुझी पूजा होती. जे जे काय घडलं ती सगळी तुझी उपासना होती. आज दिवसभरात जे जे घडलं ते तुझ्या कृपेने माझ्या हितात आणि कल्याणात घडलं. त्या बाईंची प्रार्थना करता करता त्यांच्यात तो भाव निर्माण झाला आणि तो भाव इतका दृढ होत गेला. त्या काळात एक दिवस त्यांचे पती मरण पावले, पण रात्री देव झोपताना त्यांनी मार्गाने प्रार्थना करताना, आज दिवसभरात जे जे घडलं ते तुझ्या इच्छेने घडलं आणि माझ्या कल्याणाचं घडलं असं म्हटलं, आणि प्रत्यक्ष महाराज प्रकट झाले आणि महाराजांनी दर्शन दिलं. भाव किती तीव्र आहे त्याला फार महत्व आहे. मग अशा प्रकारे अव्यावृत भजनामध्ये तुमची जी कर्म आहे ती सुद्धा त्याला अर्पण करून ही कर्म हीच माझी उपासना आहे असा भाव ठेवला, तर मग कर्माची घडी चालू राहते, त्याची उपासना घडत राहते आणि समाजाची घडी सुद्धा विस्कळीत होत नाही. पुढे म्हटलेलं आहे, लोके

0: ಕೇಳಿ ಭಗವದ್ಗುಣ ಶ್ರವಣಕೀರ್ತನ ಲೋಕಾನಮದೆ ಮಿಸಳತನ ಸುದ್ಧ ಸತತ ತತ ತುಂತುಣ ಲಾವನ ಧರಲ ಪಾಹಿಜೆ ಭಕ್ತಿ ಹಾ ಸಂಸರ್ಗಜನ್ಯ ಆಧಾರ ಧರಲ ಪಾಹಿಜೆ ಅಮೀ ಬಿ ಘಡಲೋ तुम्ही भी घडाना आणि बिघडाना दोन्ही नदी बिघडली सागराचे संगे नदी बिघडली सागर रूप झाली लोकांमध्ये असताना लोके अपी असं नाही की तुम्ही एकटे असताना भजन करतात मग लोकात मिसळले गेले की वेगळा विषय सुरू झाला लोकांमध्ये सुद्धा त्यांच्या सुद्धा मिसळताना भगवत गुण श्रवण कीर्तना भगवंतांच्या गुणाचं श्रवण करणं आणि भगवंताच्या गुणांचं कथन करणं भगवत गुण म्हटलेलं आहे मनुष्याचे गुण म्हटलेले नाही माणसाचे जे गुण आहेत ते आज आहेत उद्या तसेच राहतील याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही भगवंताच्या बाबतीत कसं आहे भगवंताचा बदलण्याची शक्यता नाही भगवंताचा बिघडण्याची शक्यता नाही माणूस आज चांगला आहे उद्या तो कसा असेल सांगता येत नाही विदर्भात प्रल्हाद महाराज म्हणून सत्पुरुष होऊन गेले एका भक्ताने त्यांचं चरित्र लिहून काढलं त्यांचा शिष्य होता त्याने प्रल्हाद महाराजचं चरित्र लिहिलं त्याची सगळी हस्तलिखित परत आणली आणि ती महाराजांच्या समोर ठेवली महाराज म्हणले मी तुमचं चरित्र लिहिलेलं आहे प्रल्हाद महाराजांनी एक एक पान वाचावं आणि फाडून असं टाकून द्यावं एक एक पान वाचायचं आणि फाडून टाकून द्यायचं म्हटले अरे आज मी चांगला आहे उद्या मी चांगला राहिल्याची काय गॅरंटी आहे मी मेल्यावरती माझं चरित्र तुली आत्ता लिहू नकोस कारण मध्ये जर म्हटले मी घसरलो तर लोक म्हणतील का हेच का ते महाराज तुम्ही चरित्र लिहिलेले आता जे तुरुंगात आहेत त्यांची चरित्र प्रसिद्ध झालेली आहेत लोक काय म्हणतील का हेच का ते तुरुंगात आहेत सत्य तुम्हीच लिहिलं ते चरित्र काय होणार पुढे त्याचं मग गुणगान जे आहे माणसाच्या गुणगानामध्ये आपला स्वार्थ असू शकतो स्वार्थ कुठे आपण एखाद्याची स्तुती करू शकतो काही मतलब साधायचा असेल तर त्या माणसाला चांगलं म्हणावंच लागतं मृदंगोपी मुखले पेन करोते मधुर ध्वनी हा त्या मागचा हेतू असू शकतो पण भगवंताच्या बाबतीत आपण भगवंताचे जे गुण सांगणार आहोत त्याच्यापेक्षा तो मोठा आहे भगवत गुणाचं हे वैशिष्ट्य आहे तुम्ही जेवढे रामाचे गुण गाल त्यापेक्षा राम मोठे आपण वाल्मिकी रामायणात पाहिलं की पहिल्यांदाच नारदाला प्रश्न विचारला की असं कोण आहे या गुणांनी युक्त कोत्वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्चे वीर देवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढ व्रता चारित्रेण च को युक्तः सर्वभूते च को रतः विद्वान क समर्थच कश्चैव प्रियदर्शिना हे गुण कोणामध्ये तेव्हा नारदान घेतलं हे तर गुण रामामध्ये आहेत पण इतरही अनेक गुण आहेत त्यांची यादी सांगायला सुरुवात केली स्वतंत्र दोन सर्ग आहेत राम गुणगान वर्णन परमेश्वराचं आपण जेवढं वर्णन करणार आहोत त्यापेक्षा ते मोठे आहेत सत्पुरुषांचं आपण जेवढं वर्णन करणार आहोत त्यापेक्षा ते मोठे आहेत कारण आपण त्यांचं वर्णन करणार आहोत तो आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हिमनगाचा एक अष्टमांश भाग फक्त पाहायला मिळालेला आहे त्यांचं सात अष्टमांश व्यक्तिमत्व आपल्याला माहितीच नाहीये अनाकलनीयच आहे म्हणून आपण कल्पना करू त्यापेक्षा ते मोठे आहेत मग भगवंतांना कितीही तुम्ही स्तुती केली तर त्यामुळे विपरीत काही घडू शकत नाही पण तो त्यापेक्षा सुद्धा मोठा आहे मग त्या भगवंताच्या गुणांचं कीर्तन त्या भगवंताच्या गुणांचं श्रवण कशाला भगवंत म्हणायचं ज्याच्यामध्ये सहा गुण आहेत त्याला भगवंत म्हणायचं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलंय ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती येथे जिथं यश आहे श्री म्हणजे लक्ष्मी आहे औदार्य आहे ज्ञान आहे वैराग्य आहे आणि वैभव आहे ऐश्वर म्हणजे या सगळ्या गोष्टी जिथं आहेत त्याला भगवंत म्हणायचे आणि या सहा गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्याची स्तुती करत राहायची भगवंतांच्या गुणानुवाद करायचा भगवत नाम संकीर्तन भगवत गुण संकीर्तन आणि त्याद्वारे ते गुण आपल्यामध्ये आत्मसात व्हावे ही भावना करायची. भागवतामध्ये भगवंतांच्या गुणांची फार सुंदर यादी दिलेली आहे. एकदा फक्त आपण ती ऐकून घेऊ की किती गुण भगवंतामध्ये आहे. सत्य, शौच, दया, शांती, त्याग, संतोष, अर्जव, शम, दम, तप, साम्य, तितिक्षा, उपरती, श्रुतम, ज्ञान, विरक्ती, ऐश्वर्य, शौच, तेज, बल, स्मृती, स्वातंत्र्य, कौशल्य, कांती, धैर्य, मार्दव, प्रगल्भता, शील, ओज, बल, भग, गांभीर्य, स्थैर्य, आस्तिक्य, कीर्ती आणि अहंकार कृती. एवढ्या गुणांनी परमात्मा नटलेला आहे. माणसात दोन चार गुण असतात आणि त्या गुणाने तो एकदम लोकप्रिय होतो. आणि त्या दोन चार गुणांच्या बरोबर त्याच्यामध्ये असा एखादा वीक पॉइंट असतो की त्याबद्दल चर्चा फार करी केली जात नाही. कुठेतरी पैशाचा लोभी असतो, कुठेतरी स्वार्थी असतो, पण बाकीचे खूप गुण असतात. भगवंताचं वैशिष्ट्य असं आहे की भगवंतामध्ये फक्त गुण आहेत, त्याच्या जोडीला काही वीक पॉइंट आपल्याला पाहायला मिळणार नाही. एखादा कलावंत उत्कृष्ट कलाकार असतो पण पैशाचा लोभी असतो. एखादा नट उत्कृष्ट नट असतो पण अतिशय द्वेषी असतो, कोणाचा द्वेष करत असतो. त्या गुणाच्या जोडीला किळस यावी अशा प्रकारचा एखादा दोषही त्याच्यामध्ये असतो. पण भगवंत मात्र फक्त गुणांनी नटलेला आहे. म्हणून स्तुती करावी परमेश्वराची, करू नये ती कधी मानवाची. मनुष्य कीर्ती ऐकून बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्याचा अहंकार आणखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. इगो डेव्हलप होण्याची शक्यता आहे. तो धोका परमेश्वराच्या बाबतीत नाही. म्हणून भगवंताच्या गुणांचं श्रवण आणि कीर्तन, सतत त्याचे गुण ऐकत राहणं आणि सतत त्याच्या गुणांचं गायन करणं, सतत श्रवण करावं लागतं. एकदा श्रवण करून भागत नाही. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर कृष्ण.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा

फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनाच्या श्लोकातला आता 22वा श्लोक आपण पाहतो आहोत. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोक त्रयाचा. आता ह्याच्यात पहिला चरण मनाला उद्देशून आहे. त्याच्यात समर्थ म्हणतायत मना सज्जना, पुन्हा तो शब्द आलेला आहे, हित माझे करावे. हित आणि फायदा ह्याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे. व्यवहारात आपण फायद्याच्या गोष्टी करत असतो, कशात फायदा मिळेल ते पकडायचं. आणि हित म्हणजे इथं कल्याण. जीवाचं कल्याण कशात आहे ते बघावं असं संतांना वाटत असतं. सामान्य मनुष्य व्यवहारातले फायदे बघत असतो, नफा तोटा काय आहे, काय केलं असता काय मिळेल, कुणी व्यक्ती भेटली त्याच्याकडून आपल्याला काय मिळण्याजोगं आहे, एखादी गोष्ट केली तर त्याच्यातून आपला फायदा काय आहे, लाभ काय होणार आहे, ह्याकडे दृष्टी असते. म्हणजे स्वार्थी दृष्टी प्रत्येकाची असते की या संसारात, पण ते म्हणतात समर्थ, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. संसाराचा हाट आहे, भरलेला आहे बाजार, पण त्याच्यातून नफा देवाचा मिळाला पाहिजे. संसार टाकायला सांगत नाहीत, संसार सोडावं म्हणत नाहीत. उलट समर्थाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर का संसार टाकून परमार्थ केला तर अन्न मिळेना खायाला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा? त्यामुळे संसार टाकायचा नाही आहे, संसार व्यवस्थित करायचा आहे. पण तो करत असताना त्याचं ध्येयाकडे लक्ष पाहिजे. या नरजन्मातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती, आत्मदर्शन हे ध्येय गाठायचं आहे. ते जर गाठलं नाही आणि सबंध जन्मभर खातायत पितायत झोपतायत पैसे मिळवतायत, काहीही अर्थ नाही, त्याची किंमत शून्य आहे. किती वैभवशाली संसार असो नाही तर दरिद्री फाटका संसार असो, जोवर भगवंताच्या प्राप्तीकडे लक्ष जात नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी शून्यवत आहेत. जसं म्हटलेलं आहे, शून्य शून्य शून्य किती असतील ती, पण त्याच्या पाठीमागं जर एकाचा आकडा नसेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. विद्वत्ता आहे, पैसा आहे, ऐश्वर आहे, गाडी घोडे मुलं बाळं सगळं आहे, पण पाठीमागे भगवंत नाही, अध्यात्माची परमार्थाची साधना नाही असं जर असेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. म्हणून ह्याच्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, मना सज्जना हित माझे करावे. माझं हित करतो, माझं कल्याण ज्या योगे आहे ते तू पहा. बाकीच्या सगळ्या सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्या मला नको आहेत. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचं का त्यांनी लगेच त्याचा उपायही सांगितला आहे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. आपल्याला म्हणजे जीवाला जर आपलं हित साधायचं असेल नरजन्मात येऊन, तर त्या रघुनायकाला दृढ चित्ती धरावे. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. धरायला सांगितलं आहे, पक्क दृढ धरावे. आणि ते कुठं धरावे? मनात नाही, चित्तात. मनात अनेक गोष्टी येतात दिवसभरात, पण त्यातल्या काहीच गोष्टीवर चिंतन घडतं आणि त्या गोष्टी चित्तात जाऊन बसतात. तसं रघुनायकाला वरवर नाही. आपण देवाची पूजाही करतो, वरवर लक्ष नसतंच पूजेकडे. पूजा करत असतो, तोंडाने स्तोत्र म्हणतही असतो, पण त्यावेळेला देखील डोक्यात विचार असतात ते संसाराचे, धंदा उद्योगाचे, व्यवसायाचे. त्यामुळे ती पूजा भगवंताला पोचतच नाही. त्याच्या उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे की भगवंताला राघव श्रीहरी सगळे शब्द जे उद्देशून म्हटलेले आहेत ते भगवंताला उद्देशूनच आहेत. रामचंद्र हे हे समर्थांचं दैवत असल्यामुळे त्यांनी तो शब्द वारंवार वापरलेला आहे. रघुनायक, राघव, राम असे शब्द वापरले आहेत, पण एकच तो भगवंत. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, त्याला दृढ चित्ती धरावे, आपल्या अंतःकरणात त्याला पक्का धरून ठेवावा. जोपर्यंत अंतःकरणात इतर विषय आहेत, काय आड येत असेल तर विषय वासना आड येते, विषय आड येत नाहीत. विषय एक वेळ भोगले त्यावेळेला तरी चालतील, पण विषयाची वासना, एखादा विषय भोगला की पुन्हा तो मिळावा, तो बसला विषय चित्तात जाऊन. श्रीखंड असा शब्द उच्चारला की मन लगेच त्या श्रीखंडाच्या आकाराचं होतं आणि बसलं तिथं चित्तात जाऊन. म्हणजे ज्या चित्तामध्ये राघव बसायला पाहिजे त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय, म्हणजे आधी विविध विषय आणि एखादा आवडता विषय पुन्हा पुन्हा, म्हणजे इरून फिरून होतं काय की त्या चित्तामध्ये भगवंताला स्थान करायचा आणि तिथंच त्याचं आसन स्थिर करायचं. त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय त्या अंतःकरणात येऊन बसतात आणि मग भगवंताला राहायला जागाच नाही अशी अवस्था होते. भगवंताला हाका मारली तो बघतो डोकावून, तर आत इतके विषय आणि विकार भरलेले आहेत की राहायला जागाच नाही. म्हणून म्हणतात संत, मन करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. गोपाळ बघत असतो कुठं आपल्याला राहायला जागा मिळते का, पण प्रत्येकाचं मन असं भरलेलं आहे की त्या ठिकाणी त्याला जागाच नाही. मग त्यांनी जर येऊन तिथं राहायला हवं असेल तर काय करायला पाहिजे, मन करारे निर्मळ, निर्मळ मन केलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेचा त्या मनामध्ये उपसर्ग असता कामा नाही, कसलीच उपाधी नको, काम नको, क्रोध नको, मत्सर, दंभ, अहंकार सगळ्या जे विकार आहेत, नाना प्रकारच्या कल्पना, सुरुवात कल्पनापासूनच होती. काहीतरी डोक्यात कल्पना एखादी आली की झालं, मनामध्ये त्या कल्पनेचं भुंगा सुरू झाला, विचार सुरू झाले, त्याच्यातून मग नाना वासना, कामना, इच्छा सुरू झाल्या. हे मला पाहिजे, कुणाचं काही पाहिलं पाहिजे आपल्याला सुरू झालं. आणि त्यामुळे रघुनायकाला दृढ चित्ती धर, तर अशा कामना जातील. आधी कामना गेल्या मग रघुनाथाला दृढ धरलं का काय, आधी काय व्हायला पाहिजे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला पाहिजेत. एकाच वेळी रघुनायकालाही घट्ट धरायला पाहिजे आणि त्याच वेळेला कामना वासनांना बाजूला करायला पाहिजे. त्या बाजूला होतील तसं तसं त्याचं जे स्थान आहे ते तिथं दृढ होईल. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, आत धरायचं आहे. तोंडाने नुसतं नाम घेतोय आणि आत नाहीच आहे, आत पुन्हा संसारच बसलाय. असं जर असेल तर देवाला फसवता येत नाही, माणसाला फसवता येईल. नाम घेत आहेत, माळा ओढत आहेत, पण त्या माळेकडे लक्षच नाही आहे, लक्ष आहे आत. आज काय करायचं, उद्या काय करायचं, भविष्यात काय होणार आहे, भूतकाळात काय झालं, चिंतन आणि चिंता दोन्ही चालू आहेत. हे दोन्ही चालू आहे आणि आत राघव राहणार कसा. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. आता रघुनायक कसा आहे त्या पुढच्या दोन चरणात त्यांनी सांगितलं. महाराज तो स्वामी वायुसुताचा, तो महाराज आहे, कशाचा आहे आणि स्वामी आहे वायुसुताचा. वायुसुत हनुमंत, त्या हनुमंतांचा तो स्वामी आहे, महाराज आहे आणि हनुमंत त्याचे दास आहेत. असा हा जो रघुनायक आहे तो आणखी काय करतो, जना उद्धरी. चौथ्या चरणात त्यांनी म्हटलंय, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. हा लोकत्रयाचा, तिन्ही लोकाचा नाथ आहे, स्वामी आहे, अधिकारी पुरुष आहे, पण कशासाठी तो आलेला आहे, जना उद्धरी. लोकोद्धाराचं कंकण हाती बांधून त्याचा जन्म आहे. हे जे अवतारी पुरुष जन्माला येतात ते कशासाठी येतात, काही एक मिशन घेऊन आलेले असतात. ते काय आहे, ते भगवद्गीतेत सांगितलं आहे भगवंताने, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आम्ही येतो युगायुगातून कशासाठी, परित्राणाय साधूनां. पहिला शब्द आहे साधूंचं परित्राण करण्यासाठी आणि विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं परित्राण करायचं असेल तर दुष्कृतीं जे आहेत त्यांचा नाश करायला पाहिजे. सगळेच जर दुष्कृती नसतील आणि एकमेकामध्ये भांडून मरत असतील तर मरू देत ना, आपल्याला काही कर्तव्य नाही. तसं नाही आहे, त्याचे जे भक्त आहेत सज्जन मंडळी आहेत त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी. म्हणून परित्राणाय साधूनां एक काम, विनाशायाच दुष्कृतां त्यांचं परित्राण करण्यासाठी दुष्कृतींना नष्ट केलं पाहिजे. आणि त्या दोन्हीनंतर धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे जे अवतारी पुरुष असतात ते त्याच कार्यासाठी येतात. तेवढं कार्य झालं की जिथून आलेले असतात तिथं ते लीन होतात. म्हणून इथं त्यांनी जे सांगितलेलं आहे की मना सज्जना हित माझे करावे, आणि ते करण्यासाठी रघुनायकाला चित्ती धरावं. आणि तो रघुनायक कसा आहे तेही त्यांनी सांगितलं आहे. आणि हनुमंत ज्याचे दास आहेत ते हनुमंत कसे आहेत, मनोजीवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युत मुख्यम. म्हणजे ते कसे आहेत, बुद्धिवान आहेत, चातुर्य आहे त्यांच्याजवळ, शौर्य धैर्य सगळं काही आहे, राजकारण धुरंदर म्हटल्यासारखं आहे, कुठं काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे, म्हणजे बल आहे, बुद्धी आहे. आणि पुन्हा रामचंद्रांचे दास आहेत. हनुमंतांच्याबद्दल म्हणतात की जेव्हा कुठं काही काम करायचं असेल, युद्ध करायचं आहे कुठं शत्रूंचा मा काही निपात करायचं आहे, त्यावेळेला ते जात असत आणि ते काम झालं की पुन्हा ध्यानाला बसत असत, दुसरा विषयच नाही डोक्यात. एक तर आपल्या धन्याने रामचंद्रांनी सांगितलेलं काम, नाही तर पुन्हा ध्यानस्थ बसायचं. असे जे हनुमंत आहेत, अशा हनुमंतांचा धनी स्वामी असे जे रामचंद्र आहेत, त्यांचं सामर्थ्य किती असलं पाहिजे. मग त्यांची कृपा जर आपण संपादन केली तर आपलं हित का होणार नाही. आणि आपलं हित ह्याचाच अर्थ असा, ह्याच जन्मात आपण मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाही. हे सगळं होण्यासाठी रघुनायकाला दृढ धरायला पाहिजे असं समर्थ ह्याच्यात सांगतात. म्हणून मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी

0: 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30। भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भावाद्वैतम सदा कुर्यात्, क्रियाद्वैतम न करहचित, अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह। दोन ठिकाणी अद्वैत होत नाही म्हणाले, क्रियेच्या पातळीवरती अद्वैत साधता येत नाही। भावाद्वैतम सदा कुर्यात्, भावानी अद्वैत आहे। आपण जसं म्हणतो की अरे तुझ्याकडचं लग्न आहे, पण मी काही आता लग्नाला येऊ शकत नाही कारण माझ्याकडे आता इतकी कामं आहेत, आणि इथून उठून तुझ्याकडे यायचं म्हणजे कठीण आहे। मनाने मी तुझ्याचकडे आहे, मी तुझ्या लग्नाला हजरच आहे मनाने। व्यवहारातला खट माणूस आमच्यासारखा म्हणतो, हे बघ तू मनाने माझ्या कार्याला नाही आलास तरी चालेल, शरीराने इथे ये। क्रियाद्वैतम न करहचित, क्रियेच्या पातळीवरती अद्वैत होऊ शकत नाही। तू मनाने आहेस याला काय अर्थ आहे? आज स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, आपण मनाने अगदी सुग्रास भोजन करूया, होऊ शकत नाही। बोलाचाची भात बोलाचीच कढी, जेवणी या तृप्त कोण झाला, होऊ शकत नाही। त्यामुळे क्रियेच्या पातळीवर अद्वैत नाही, भावाच्या पातळीवर अद्वैत होऊ शकतं। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तीनही लोकांशी अद्वैताचा विचार केला तरी गुरूंच्या बरोबर कधीच अद्वैत होत नाही। गुरु हे नेहमी श्रेष्ठ आहेत। अद्वैतामध्ये सुद्धा आता काय, मी शंकराचार्यांचा गुरुमंत्र घेतलेला आहे म्हणजे शंकराचार्यांच्या मांडीला मांडी लावून बसेन असं कधी मंडन मिश्र म्हणणार नाहीयेत, असं कधी पद्मपादाचार्य म्हणणार नाहीत, असं कधी हस्तामलकाचार्य म्हणणार नाहीत, असं कुणीच म्हणणार नाही। त्यांचा कोणता शिष्य अद्वैतवादी सुद्धा म्हणणार नाही। इथे त्यांनी सांगितलं की हे जे स्वप्न आहे ही प्रातिभासिक सत्ता आहे। आपल्याला एवढंच बघायचं आहे की तो दोष कसा, म्हणजे परमार्थतः त्यांनी जे सांगितलं ना, द्वंद्व सोडून राहा आणि आपल्या ठिकाणी परिग्रह सोडून राहा, हे सगळे दोष त्याच्यातनं सुटून जातात। परिग्रह नाही म्हणजे लोभ नाही, लोभ नाही म्हणजे भय नाही। कसं नाही म्हणाले मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ। मत्स्येंद्रनाथांना पाताळामध्ये गेले, मैनावतीच्या राज्यामध्ये गेले आणि त्यांनी मोठी भुरळ पाडली। त्यांना असं वाटलं की माझे गुरु माझ्या इथे आलेत, केवढा श्रेष्ठ अधिकारी पुरुष आहे, आता यांचं थोडंसं सुद्धा मन विचलित होता कामा नये की माझा पाताळ लोक सोडून यांनी वर जावं। आणि त्या मैनावती राणीने इतकी त्यांची सेवा उत्तम प्रकारे आरंभली की त्यांना असं वाटलं की असा शिष्य मिळणं फार अवघड आहे। आणि गोरक्षनाथ म्हणाले आमचे गुरु महाराज रमले तिकडे पाताळामध्ये, त्यांना आलं पाहिजे वरती, काय करावं। पण मैनावतींनी सगळा बंदोबस्त इतका कडक ठेवला होता की त्यांचा पुन्हा पृथ्वीतलाशी भूलोकाशी संबंध येऊ नये। त्यांनी भजन करणाऱ्यांचं रूप घेतलं, कारण सांगितलं होतं मत्स्येंद्रनाथांनी की मला भजनाचं प्रेम आहे, त्यामुळे भजन करणाऱ्या लोकांना भजन करायला सांगत जा इथं येऊन। मग रोज भजनी दिंड्या येत असत। हे पृथ्वीतलावरून निघाले, पाताळ लोकांचा मार्ग स्वीकारला, आपल्याबरोबर सगळे वाजवणारे सगळे गवये बरोबर घेऊन निघाले आणि आले मैनावतीच्या राज्यामध्ये। आणि गोरक्षनाथांनी सांगितलं मत्स्येंद्रनाथांना की आता प्रत्यक्ष बोलायला संधी काहीच नाही, ओळखलं का? मत्स्येंद्रनाथांनी काही ओळखलं नाही, हे सगळे वेषांतर करून आलेले लोक होते। गोरक्षनाथांनी आपल्या हातामध्ये डफ घेतलेला आहे आणि त्या डफावरती डमरूवरती त्यांनी जे बोल वाजवले त्या बोलातून आवाज निघत होता, चलो मच्छिंद्र गोरख आहे। तर मच्छिंद्रनाथांना कळलं, अरे आपण इथे गुंतून पडलो, हा गोरक्ष आला। त्यांनी मैनावतींना सांगितलं आता मी इथे राहणार नाही, आता मी जाणार आहे, हा माझा शिष्य आहे। त्यांनी पुष्कळ आग्रह केला, नाही राहिले। त्या म्हणाल्या महाराज आपलं सगळं नीट चालावं याच्याकरता मी सोन्याच्या विटा देते। त्यांनी त्यांना विटा दिल्या, झोळीत घातल्या, निघाले। दोघेजण प्रवास करत होते, प्रत्येक वेळी ती झोळी गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ विचारायचे, बेटा ठीक आहे ना, बेटा सुरक्षित आहे ना? ते म्हणाले माझ्या गुरु महाराजांना कशाचं भय आहे, या झोळीचं, हे आमच्या गळ्यात घातलेली जी झोळी आहे भिक्षेला त्याचं काय भय? एकदा ते आंघोळीला गेलेले असताना त्यांनी ती झोळी उघडून पाहिली, काय आहे त्यात? त्या सोन्याच्या दोन विटा होत्या। त्यांनी त्या दोन विटा उचलल्या आणि त्या नदीमध्ये टाकून दिल्या आणि त्या वजनाच्या दोन साध्या विटा ठेवून दिल्या। ते कशाला उघडून बघतायत मत्स्येंद्रनाथ? पुष्कळ प्रवास झाला, पुष्कळ रोज विचारत असत, बेटा सब ठीक आहे ना, मेरा झोला ठीक आहे ना, हा आपका झोला ठीक आहे, चालला प्रवास चालू आहे। एके दिवशी ते म्हणाले की अरे माझी झोळी बघ, बराच वेळ झाला लांब आहे, ठीक आहे ना? त्यांनी सांगितलं गुरु महाराज कशा करता घाबरता, डर तो पीछे पड गया। म्हणाले तर केव्हाच मागे गेलेला आहे तुमची भीती, क्या हो गया? म्हणाले
तो बोले वो ईटे तो मैंने कभी गंगा जी में फेंक दी नहीं, अपने साथ नहीं है, ये तो साधी ईटे है। आणि हे जे भय है, योग्याला हे भय नको है, हे दोघेही योगीच आहेत, मच्छिंद्रनाथही योगी आहेत, गोरक्षनाथही योगीच आहे। आणि त्यामुळे भय लोभ हे सगळे अपरिग्रहामध्ये सगळं नष्ट होतं। ज्याचा लोभ राहत नाही, क्रोध शिल्लक राहत नाही, कामना शिल्लक राहत नाहीत, म्हणजे ह्या चार गोष्टी सुटल्या, स्वप्न सुटलं का? स्वप्न म्हणजे प्रातिभासिकता, की जे नाही ते आहे असं वाटणं। ते शंकराचार्यांनी त्याचं विश्लेषण चांगलं केलं आहे। ते म्हणाले पारमार्थिक सत्तेमध्ये ती वस्तू परमात्मस्वरूपच आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये ती वस्तू उपयुक्त आहे, पण आम्ही व्यावहारिक सत्तेपुरता तिचा विचार करत नाही, आम्ही प्रातिभासिक सत्तेमध्ये व्यवहार करतो। म्हणाले पारमार्थिक सत्तेमध्ये आपण एक व्यवहारातलं उदाहरण घेतलं, आपल्याला विज्ञान आवडतं म्हणून आपण विज्ञानातलं उदाहरण घेऊ। म्हणाले कार्बन आहे, पारमार्थिक सत्ता कार्बनच आहे, व्यावहारिक सत्तेत त्याची दोन रूपं आहेत, एक कोळसा आहे, एक हिरा आहे। म्हणाले अगदी पुष्कळ केमिस्ट्रीमध्ये PhD झालेली बाई आहे, आणि तिला जर सांगितलं की तुझ्या दृष्टीने कार्बन C6, तुझ्या दृष्टीने त्या कार्बनचा कोळसा आणि हिरा ही दोन रूपं, मग तुला हिऱ्याच्या कुड्या कशाला पाहिजेत, कोळशाच्या कुड्या केल्या तरी चालत। ती म्हणेल माझं PhD डिग्री परत घेतली तरी हरकत नाही, पण मी कानात कोळशाच्या कुड्या घालणार नाही, मी हिऱ्याच्याच कुड्या घालीन। म्हणजे व्यवहारामध्ये हिरा आणि कोळसा हे दोघे जण, आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये तिच्या दृष्टीने तो कोळसा आहे तो ही नाही, त्या कोळशाची कुडी घालणार नाही, ती कानामध्ये काळी कुडी घालील मॅचिंग म्हणून, पण ती ब्लॅक डायमंडची घालील, ती कोळशाची घालणार नाही, नाहीतर ती स्वस्त आहे, रोज एक कुडी केली तरी काही हरकत नाही, कोळशाची कुडी काय रोज नवीन बनवली तरी चालेल, पण ती घालणार नाही। ही प्रातिभासिक सत्ता आहे, हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे, हे आम्ही ठरवलंय। आणि मग कशाला मोठं म्हणायचं, कानामध्ये लोखंडात हिरा बसवा म्हटलं तर कोणी बसवून घेणार नाही, तुम्ही प्लॅटिनममध्ये बसू, लोखंडात नाही बसवणार, कारण आमच्या दृष्टीने लोखंड हलकं आहे, सोनं श्रेष्ठ आहे, त्याच्याहून प्लॅटिनम महाग आहे, मग प्लॅटिनम चालेल, लोखंड चालणार नाही। ही जी प्रातिभासिक सत्तेमध्ये जगणं आहे, त्याला योगाच्या दृष्टीने असणारा स्वप्न दोष आहे असं म्हटलं, की हा स्वप्नरूप दोष आहे, हा प्रातिभासिक दोष आहे। म्हणजे व्यवहारात कसं आहे, व्यवहारामध्ये आम्हाला भात शिजवायचा असेल तर आम्हाला कोळसाच पाहिजे। हिऱ्याचा व्यापारी आहे, त्याच्या घरामध्ये भात काही हिऱ्यावर शिजत नाही, त्याच्या घरात सुद्धा भात कोळशावरच शिजतो, तो किती जरी श्रीमंत असला तरी शिजवायला कोळसाच पाहिजे, आणि काच कापायची असेल तर हिरकणीच पाहिजे, ती काही कोळशानी कापला जाणार नाही आहे। म्हणजे ज्याचा जो उपयोग आहे तो व्यवहारात करावा, आणि ते जिथल्या तिथे ठेवावं, त्याची आसक्तीच नसावी, ज्याची आसक्ती नाही त्याचा संग्रह नाही। पण मनुष्य संग्रह करतो का न करतो, त्याच्यापेक्षा सुद्धा हे श्रेष्ठ हे कनिष्ठ हे जे समजतो ती स्वप्नस्थिती आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की हे जे योगाचे 5 दोष आहेत त्याचा उच्छेद करावा। आणि धीर पुरुषांनी म्हणाले मनाला वश करून क्रोध टाकावा, संकल्पाचा त्याग करून कामनेवर विजय मिळवावा, सत्वगुणाचं सेवन करून निद्रेवर नियंत्रण ठेवावं। म्हणजे झोप आली, झोपले नाही, म्हणाले की सात्विक मनुष्य त्या ठिकाणी त्या निद्रेला नियंत्रणात ठेवील, ती निद्रा कशाने नियंत्रणात राहील, मन जेव्हा सत्वगुणात जाईल तेव्हा, म्हणजे मनाचा संकल्प हा जेव्हा सत्वगुणात राहील तेव्हा म्हणाले ती जी निद्रा आहे तिच्यावर नियंत्रण ठेवता येईल। आणि धैर्याने म्हणाले योग्यांनी आपला आहार विहार संयमित करावा। भगवद्गीताकारांनी एका श्लोकात सांगितलंय युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःखहा, तो योग दुःखाचं हरण करणारा होतो। आणि म्हणून म्हणाले काय करावं, युक्त आहार पाहिजे, युक्त विहार पाहिजे, युक्त कर्मस्य कर्म जे काही करायचं आहे ते योग्य पाहिजे, आणि चेष्टा व्यवहार त्याचे युक्त पाहिजेत, युक्त स्वप्नाव बोधस्य झोपसुद्धा नियमित पाहिजे, योगो भवती दुःखहा योग हा दुःखाचं हरण करणारा आहे। आणि म्हणून म्हणाले नेत्रांच्या साह्याने तो आपल्या हातापायांचं रक्षण करतो, काय वेगळाच विषय मांडलाय,
मनाच्या द्वारे तो नेत्र आणि कान यांचं रक्षण करतो. कर्माच्या द्वारे तो मन आणि वाणी यांचं रक्षण करतो. प्रमादाच्या त्यागानी भयाचं आणि विद्वान पुरुषाच्या सेवेनी दंभाचं रक्षण करतो असं ह्या ब्रह्मपुराणाने सांगितलंय. म्हणजे बघा कसं आहे की आपल्या डोळ्यांनी तो आपले हातपाय सांभाळतो. म्हणजे त्यांनी आम्हाला उपदेश केलाय की डोळे उघडे ठेवून चाला, हा की धड चाला, म्हणून ते डोळ्याच्या साह्याने रक्षण करतो. मनाच्या द्वारे तो नेत्र आणि कान यांचं रक्षण करतो. काय पाहावं आणि काय ऐकावं म्हणजे रिसेप्शन ग्रहण जे आहे ते डोळ्यांनी कानांनी आहे. योग्य ते ग्रहण व्हावं, योग्य ग्रहण होण्याकरता मनच ताब्यात पाहिजे. त्याचं मन ताब्यात असेल तरच तो योग्य ते ग्रहण करील डोळ्यांनी आणि कानांनी. म्हणून म्हणाले त्याच्याद्वारे तो रक्षण करतो आणि कर्माच्या द्वारे मन आणि वाणी यांचं रक्षण करतो. उलट उलट उलट चालले हां ते मागे. म्हणाले इथे काय करतात तर कर्माच्या द्वारे मन आणि वाणी याचं रक्षण करतो. कसं रक्षण होतं त्यांनी असं सांगितलंय. आपल्याकडे कबीरांनी त्याच्यावर फार सुंदर दोहा म्हटलाय. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसा चलेगा तीर. त्यांनी असं म्हटलंय की मन गया तो जाने दे, म्हणाले क्षणभर मनाला चांचल्य येऊ शकेल, पण मत जाने दे शरीर, शरीराने त्या कर्माचा अवलंब करू नको. मनाली जे म्हटलं की आम्हाला डायबिटीज आहे आणि मनाने म्हटलं आता चांगला मस्त गुलाबजाम दोन चार खाऊया, नाही म्हणाले, मन गेलं त्या गुलाबजामवर तर जाऊ दे. मत जाने दे शरीर, नाही खींची कमान तो कहां से चलेगा तीर. जर आम्ही धनुष्याची प्रत्यंचा खेचलीच नाही तर बाण कसा सुटेल, सुटणारच नाही. त्यामुळे म्हणाले होतं कसं की आमचं कर्म आहे त्या कर्मालाच नियंत्रणात ठेवलं तर आमचं तोंड वेडवाकडं चालणार नाही, आणि कर्माला नियंत्रणामध्ये आम्ही ठेवलं तर मनाने आत किती धडपड केली तरीसुद्धा त्याच्याप्रमाणे देह व्यवहार करणार नाही. दुसरं म्हणाले प्रमादाच्या त्यागाचं जे भय आहे तर ते काय आहे. तर म्हणाले प्रमाद आमच्याकडनं गुन्हे होऊ शकतात, तर भय कशाचं आहे, त्या प्रमादाचं आहे. टाकायचं काय तर चुकणं, म्हणजे पुन्हा मागे गेलो आपण कर्माकडे की आमच्या हातून कर्मच वेडवाकडं नाही घडलं तर भय कसं उत्पन्न होईल. म्हणजे प्रमादाच्या त्यागाने भय, म्हणजे पुन्हा कर्माशी जाऊन मनुष्य भयाचं निवारण करतो. आणि विद्वान पुरुषांचा जर सेवा करत राहिला मनुष्य तर अंतःकरणातली दांभिकता, शाठ्य, लबाडी, असत्यवादी पण सगळं जातं. कारण श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासामध्ये मनुष्याला कसं बदलवलं जातं आपल्याला समजत नाही. ते योग्य प्रकारे मनुष्याला घडवत जातात. आमची दांभिकता केवळ दंभच असं नाही, आमच्या ठिकाणचे सगळे दोष. कारण आम्ही वरवर ज्या सगळ्या गोष्टी बोलतो ते तसे वागतोच असं नाही. समर्थांच्या चरित्रात पुष्कळ आहे, तुलसीदासांच्या चरित्रातला पण प्रसंग आहे की नाभादासांनी तुलसीदासांना आपल्याकडे बोलावलं. ते म्हणाले तुमची रामाची एवढी भक्ती आहे, आमच्याकडे येऊन बघा कसा कृष्णाचा उत्सव असतो, वृंदावनला या म्हणाले. वृंदावनला तुलसीदास गेले त्यांच्याकडे आणि पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. आणि तुलसीदासांचा रामावरचा विश्वास आणि राम हे त्यांचं आराध्य दैवत, कृष्ण वगैरेला नमस्कार नाही होणार. म्हणाले कृष्णाच्या मंदिरात गेल्यावर नाभादासांच्या भेटीला ते आधी गेले होते. ते म्हणाले काय हे वृंदावन गाव आहे, इथे माझ्या रामाचं एकही देऊळ नाही. ते नाभादास म्हणाले आता आमच्या कृष्णाला नमस्कार करा. म्हणाले तुलसीदास तभी नमय धनुष्यबाण लोहात. म्हणाले तुलसीदास तेव्हाच नमस्कार करील जेव्हा तू हातात धनुष्यबाण घेशील, तोपर्यंत काही म्हणले तुला मी नमस्कार करणार नाही. जसं समर्थांनी म्हटलंय पंढरपूरला गेल्यानंतर की हा उभा रामा मन मोहन मेघश्यामा, की म्हणाले मला इथे पांडुरंग दिसतच नाही, प्रभू रामचंद्रच दिसतात. आपल्या आराध्य दैवताच्या विषयीचं ही जी धारणा आहे, तर इथे त्या जे हा दंभ आहे ना की त्यांना असं वाटलं की हा तुलसीदास जो आहे हा जरा अति करतोय. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आमच्या उत्सवात या. त्यांनी पाहिलं तुलसीदास आलेत, त्यांनी लक्ष नाही दिलं. कारण त्यांना असं वाटलं हा अहंकारी आहे म्हणून हा आमच्या कृष्णाच्या बाबतीत माझ्या भक्तीच्या बाबतीमध्ये असं बोलतो
जेवायला तुलसीदास काय तिथे लंगर चालू होतं, सगळ्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या, खूप गर्दी होती. एका कोपऱ्यामध्ये तुलसीदास बसले, त्या सबंध ती पंगत आहे त्या पंक्तीचं टोक आलं होतं, तिथे बसले. नाभादास वाढत होते, त्यांनी लक्ष पण दिलं नाही. पुष्कळ पंक्तीत वाढून वाढून दोनदा तीनदा गेले, मग खीर वाढायला आले. आता खीर वाढायला आल्यानंतर त्यांनी ते पाहिलं, त्यांनी सांगितलं, अरे तुलसीदास तुम्ही बसलात हो, म्हणाले. कशात वाढू खीर, तुम्ही काही आणलं नाही खिरीला. ठीक आहे, म्हणाले, मी आणलं नाही, माझ्या लक्षात आलं नाही. बाजूला एका माणसाने काढलेला जोडा होता, तोच जोडा घेतला आपल्या पत्रावळीवरती, वाढा म्हणाले याच्यामध्ये. तर नाभादास म्हणाले, जोड्यामध्ये काय फरक पडतो, म्हणाले. भगवंत सगळ्यातच भरून राहिला, तो जोड्यात पण आहे, मला जोड्यातनं खीर खायला काही वाटणार नाही. नाभादासांनी खिरीचं भांडं बाजूला ठेवलं आणि त्यांना नमस्कार केला. नाभादास म्हणाले, मी ओळखलं नाही तुम्हाला, तुमचा अधिकार मला कळला नाही. सत्पुरुषांच्या सहवासामध्ये मनुष्य कोण शहाणा होत नाही, सगळे शहाणे होतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्याला योगमार्गाचा, ज्याला काही आयुष्यामध्ये साधन करायचं आहे, त्यांनी सत्पुरुषांच्या सेवेमध्ये राहावं, त्याच्या ठिकाणचे सगळे दोष दूर होतात. कबीरांच्या कितीतरी प्रसंग आहेत, कबीरांच्या चरित्रातला प्रसंग आहे, एक मनुष्य इतका कंजूस आहे, इतका कंजूस आहे, कबीर रोज त्याच्या दारात जातात. आणि कबीरांकडे काय, त्या महाशिवरात्रीच्या घरी एकादशी, एकादशीच्या घरी शिवरात्र, त्यांनी रस्त्यावरची एक वीट आपल्या झोळीत ठेवली, ती रोज त्याला ते वीट द्यायचे. त्याच्या दारात म्हणायचे, मला भिक्षा घाल, तो म्हणायचे, मला भिक्षा घालता येणार नाही, मायच्याने होणार नाही, नको घालू, म्हणाले, की वीट मी तुला दिली आहे ना, ती वीट मला दे. एक दिवस झालं, दोन दिवस झालं, चार दिवस, महिने महिने आपले येत आहेत, वीट आणतात, मला देतात, माझ्या हातनं वीट घेतात. म्हणाले, हा काय उद्योग आहे तुमचा? त्यांनी सांगितलं, तुझ्या हाताला दानाची सवय लागावी म्हणून मी वीट आणतो, तुझ्या हातात देतो, तुझ्याकडून घेतो. म्हणाले, बस आहे, किती गोष्टींनी सत्पुरुष शिकवतील आणि किती प्रकारचे दोष दूर करतील आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणाले, योगी पुरुष जे आहेत तो ते अग्नी ब्राह्मण देव यांना प्रणाम करतो आणि मनाचा प्रभाव टाकण्याकरता उद्धट वाणीने तो काय वाटेल ते हो. कुणी कितीही बोललं, कितीही वेडवाकडं बोललं, कितीही अपमान झाला, तरी तो त्यावरती आपलं उत्तर देत नाही. आणि म्हणून तर जेव्हा ताटीचे अभंग आहेत, ज्ञानेश्वर माऊलीनं उद्वेग येऊन जेव्हा त्यांनी दार लावलं, तेव्हा मुक्ताबाईंनी उपदेश करताना म्हटले, अहो तुम्ही योगी आहात, तुमच्या अंतःकरणामध्ये उद्वेग कसा, तुमच्या अंतःकरणात हा भाव कसा उत्पन्न झाला, ताटी उघडा आणि आपल्या अंतःकरणातल्या उद्वेगाला आधी दूर करा, चिंता क्लेश मागे सारा, हे ठेवूच नका अंतःकरणामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ध्यान, वेदाध्ययन, दान, सत्य, लज्जा, म्हणाले सरलता, क्षमा, शौच, आत्मशुद्धी, इंद्रिय संयम, याच्यामुळे व्यक्तीच्या ठिकाणचं तेज वाढतं आणि त्याचे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा नाश होतो, पापांचा नाश होतो. तसेच म्हणाले, योगी मनुष्यानी सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी समभाव ठेवावा आणि जे काही मिळेल त्याच्यावर निर्वाह करावा, आपण आत्ता पाहिलं त्याप्रमाणे. आणि त्यांनी सांगितलं की पापरहित, तेजस्वी, मिताहारी, जितेंद्रिय आणि असं सगळं कामक्रोधांना जिंकून जो राहतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते असं त्यांनी वर्णन केलंय. आता पुढे म्हणतात ते की योग्यांनी मनाला वश करून घ्यावं, त्यानंतर आपली पाच ज्ञानेंद्रिय ताब्यात आणावी. त्यानंतर म्हणाले, जेव्हा इंद्रिय त्याच्या ताब्यात येतात आणि मन त्याला वश होतं, त्यावेळी तो म्हणाले योगी ज्याचं दर्शन घेतो तो परमात्मा त्याला प्राप्त होतो. त्यांनी वर्णन फार छान केलंय. म्हणाले, जसा धूमरहित अग्नी असावा किंवा दीप्तिमान सूर्य असावा किंवा आकाशातली चमकणारी वीज असावी, ती जशी तेजस्वी असावी, तशा त्या तेजस्वी परमपुरुषाचं, परब्रह्माचं त्याला दर्शन घडतं. आता त्यांनी पुढे योगातले अंतराय सांगितलेत. म्हणाले, प्रत्येक मनुष्याला, आपण आपला तर सगळ्यांना विचारण्याचा ठरलेला प्रश्न आहे की अहो, जे लोक देवाचं नावसुद्धा घेत नाहीत, ज्यांच्या घरात साधं देवघरसुद्धा नाही, ते सगळे सुखात राहतात आणि आम्ही एवढा देवदेव करतो तर संकट आमच्याच वाट्याला येतात, का बरं आम्ही असे संकटग्रस्त होतो? तर त्याचं उत्तर बृहदारण्यक उपनिषदांनी फार चांगलं दिलंय.
त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटलंय की ते म्हणाले की आम्ही सगळे त्या इंद्राच्या आधिपत्याखाली असलेले जीव आहोत. त्या इंद्राला माहिती आहे की हे माझी पार्टी सोडून जाणार नाहीयेत, मी कायम बहुमतात आहे. पण म्हणाले एखादा जीव जरी त्याच्या ठिकाणाहून तो जर ब्रह्माच्या प्राप्तीकरता किंवा ईश्वराविषयी उत्सुक होऊन आस्तिक भावानी साधना करू लागला की तो जो इंद्र आहे तो म्हणाले आमच्या मार्गामध्ये भय निर्माण करतो, संकटाचं भय निर्माण करतो आणि त्या भयाला घाबरून आम्ही फार लवकर सोडून देतो. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला धैर्य दिलंय, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठप आहे. म्हणजे परमात्मा आमचं अल्पधारिष्ठच पाहतो, पण त्या अल्पधारिष्ठाला आम्ही टिकत नाही. थोडीशी परीक्षा असते, चुणूक असते. म्हणजे मी माझ्यापुरतं ते तत्वज्ञान असं बनवलंय की परमात्मा 11:59 आणि 59 सेकंद आपल्याला मोकळी सोडतो, म्हणतो आलंय संकट दे, त्याचा सामना कर, झुंज त्या संकटाबरोबर, पण तो आपले 12 कधी वाजू देत नाही, कधीच वाजत नाही. त्याचं कारण आहे, त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असेल तर तो ते करू दे होऊ देत नाही. त्यांनी असंच म्हटलंय की जो योगाचा अभ्यास सुरू करतो त्या योगाभ्यासाच्या ठिकाणी अनेक अनेक असे प्रसंग उत्पन्न होतात, मोह, भ्रम, आवर्त अशी विघ्न येतात. आपण पहा, आपण म्हणतो अहो हे फार चांगले होते हो हे महाराज, आम्ही त्यांच्याकडे जात होतो, त्यांचा सगळं आचरण आणि हे इतकं सगळं आता बिघडले. आता का बिघडले? कारण साधना एका विशिष्ट स्थानापर्यंत पोचल्यानंतर जी येणारी संकट आहेत अशी, त्या संकटाला तोंड देण्याकरता मन जे आहे ते टिकाव धरू शकलं नाही, मन ढासळलं. म्हणून भगवद्गीताकारांनी योग भ्रष्टो भी जायते म्हटलंय, शुचीनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो, योगी भ्रष्ट होतो. पुष्कळ तप केल्यानंतर महंती करायची इच्छा होते, अनेक प्रकारांनी मोह निर्माण होतो, महंतीने ताप नाश होतो तपाचा. मग ते असं सगळं जे आहे घसरण त्यांनी सांगितलंय ती सुरू होते. आणि नाहीतर मनुष्य, आणि याच्याकरता माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये म्हणाले एकाग्र करून अंतःकरण, अंतःकरण एकाग्र करावं आणि स्मरून सद्गुरुचरण, सद्गुरूंच्या चरणांचं स्मरण करावं. कुठेतरी मनुष्यानी अनन्य भावानी शरणागती स्वीकारून त्या स्थानावर दृढ राहिल्याशिवाय साधना पुढे जाऊच शकत नाही, कारण त्याला कृपानुग्रह पाहिजेच. त्या अनुग्रहाशिवाय मनुष्य निष्कंटकपणे साधना करू शकत नाही हे पुन्हा या ब्रह्मपुराणाने पुढे सांगितलंय. आणि त्यांनी सांगितलं की जो आपल्या ठिकाणी अशा मोठ्या धीराने, आणि म्हणून उपनिषदांनी ह्या साधना करणाऱ्या पुरुषांना ते धीराहा असं म्हणून वर्णन केलेलं आहे की तो साधना करणारा पुरुष आहे, तो पंडित आहे, तो तपाचरणी आहे, तो योगी आहे अशी विशेषणं नाही लावली त्याला, ते धीराहा असं म्हटलंय की ते धीर पुरुष आहेत की त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ओलांडून ते पलीकडे जाणारे आहेत. आता ते म्हणतात की ज्याला हे ओलांडता आलं, ज्याला ह्या मोहाच्या पलीकडे जाता आलं, ज्याला आपल्या परीनी या सगळ्यांवर मात करता आली, म्हणजे द्वंद्व सहिष्णू आलं, सहिष्णुत्व आलं किंवा सहिष्णुत्व आलं, आणि दुसरं म्हणजे त्याच्या ठिकाणी अपरिग्रह आला, या दोन गोष्टी आल्या आणि साधना चालू राहिली, तर म्हणाले त्याला भिन्न भिन्न अनुभूती यायला लागतात.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात एक ब्राह्मण राहत होता। आयुष्यभर त्याने शिवलिंगाची पूजा केली। पहाटे उठायचा, स्नान करून पूजेला बसायचा, सूर्य कासराभर वर येईपर्यंत त्याची पूजा चालायची। मग तो गावातल्या शिवमंदिरात जायचा, तिथला तो पुजारी होता। सायंकाळपर्यंत तिथे तो पूजा सांगायचा, रात्र पडल्यावर घरी यायचा, पुन्हा स्नान करायचा आणि घरातल्या पूजेला बसायचा। स्वामींच्या लक्षात ब्राह्मणाचा हा खोळेपणा आला होता। एकदा स्वामी पहाटेच ब्राह्मणाच्या घरी गेले। प्रत्यक्ष भगवंत घरी आला असूनही त्यांचं स्वागत करायच्या ऐवजी तो ब्राह्मण पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न झाला। थोड्या वेळ गेल्यावर स्वामींनी काय केलं तर अपूर्व तेज निर्माण केलं। प्रचंड प्रकाश खोलीभर दाटून आला। ब्राह्मणाचे डोळे दिपले, त्याने समोर पाहिलं, स्वामी उभे होते आणि त्यांच्या सर्वांगातून तेज फाकत होतं। स्वामींच्या हातात त्रिशूळ होता, कमरेला हरणाचं कातडं होतं, पायात खडावा होत्या, कपाळावर भस्म होतं आणि अचानकपणे स्वामींच्या मस्तकावरून गंगेचा प्रवाह वाहू लागला। ब्राह्मणाला स्वामींचं भगवंत अस्तित्व जाणवलं। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची जणू स्वामींनी सांगता केली होती। स्वामींनी ब्राह्मणाला उठवलं, म्हणाले, अरे तुझं सगळं आयुष्य पार्थिव लिंगाची पूजा करण्यात गेलं, आयुष्याचे फार थोडे दिवस आता शिल्लक राहिले, आता तरी नामात गर्क राहण्याचा प्रयत्न कर। प्रतिमांची पूजा किती दिवस करायची ह्याला मर्यादा असतात, पाषाणाची पूजा करण्यापेक्षा गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे, सद्गुरू तुझी प्रत्यक्ष भगवंताशी गाठ घालून देईल, हे काम पाषाणाला कधीच करता येणार नाही। स्वामींचं हे बोलणं ऐकून ब्राह्मणाचे डोळे उघडले। स्वामींनी तर त्याला सांब शिवाचं दर्शनच घडवलं होतं। त्या अपूर्व क्षणापासून ब्राह्मणाने पाषाणाची पूजा बंद केली आणि तो स्वामींच्या सेवेला लागला। तो नित्य स्वामींचीच मनपूर्वक पूजा करू लागला। स्वामी ब्राह्मणावर प्रसन्न झाले। स्वामींनी म्हटल्याप्रमाणे काही दिवसांनी मृत्यूची गडद सावली त्याच्या भोवती घिरट्या घालू लागली। तेव्हा स्वामींनी त्याला जवळ बोलावलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला। मृत्यूच्या क्षणी स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या डोळ्यावर आपला उजवा हात ठेवला। त्या क्षणी ब्राह्मणाला शिवस्पर्श झाल्याचं जाणवलं आणि त्याने स्वामींपुढे हात जोडले। स्वामींनी ब्राह्मणाला मोक्षाच्या दरवाजाशी आणून ठेवलं होतं। त्या क्षणी स्वामींचं नाव घेत तो अनंतात विलीन झाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, सतत नाम घेत राहिलं की मन आणि चित्त शुद्ध होत जातं, मनातले सर्व प्रकारची वासना आपोआप शांत होत जाते, षड्रिपूंच्या विळख्यात अडकलेलं मन मोकळं होतं, आनंदाला नवे गरुड पंख फुटतात। एक लक्षात ठेवा, ह्या नामाच्या आनंद आभाळात आपण उंच उडायला लागलो की उच्च आध्यात्मिक अनुभवाचं अवकाश आपल्या कवेत येतं। हे सारं एक नाम करतं, म्हणून सदैव नामात राहा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार